पाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र. आज भौम प्रदोष आहे. पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद यांची आज पुण्यतिथी आहे. संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी आहे. केडगाव जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री नारायण महाराजांची आज पुण्यतिथी आहे. आज मंगला गौरी पूजनाचा दिवस आहे. बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली इथे आज श्री भवानी देवी यात्रा आहे. डेळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा इथल्या श्री मधुरादास महाराजांची आज पुण्यतिथी आहे. राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री महिपती महाराजांची आज पुण्यतिथी आहे. जरंडी तालुका तासगाव इथे आज श्री भवानी देवी यात्रा आहे. इटकरे तालुका वाळवा इथे आज श्री तुकाई यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. प्राणी मात्राच्या हिताच्या उद्देशाने कर्मयोग्यासाठी वाईटाचा त्याग करणं जितकं आवश्यक आहे तितकी चांगल्या आचरणाची आवश्यकता नाही. चांगल्या आचरणाने केवळ समाजाचं हित होतं, परंतु वाईटाचा त्याग झाल्याने संपूर्ण विश्वाचं हित होत असतं. याचं कारण असं आहे की चांगल्या आचरणात सीमित क्रिया आणि पदार्थांची प्रधानता असते, परंतु वाईटाचा त्याग होण्यात अंतःकरणाचा असीम भाव प्रधान असतो. जर अंतःकरणातली वाईट भावना नष्ट झाली नाही आणि बाहेरून सोज्वळ आचरण झालं तर त्यामुळे अभिमान उत्पन्न होतो, जो आसुरी संपत्तीचं मूळ आहे. जेव्हा अंतःकरणात काही ना काही वाईट भाव राहतात तेव्हाच चांगुलपणाचा अभिमान निर्माण होतो. ज्या ठिकाणी अपूर्णता म्हणजेच उणीव असते त्याच ठिकाणी अभिमानाची उत्पत्ती होत असते, परंतु जिथे पूर्णता असते तिथे अभिमानाचा प्रश्नच निर्माण होत नाही.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 8 सप्टेंबर. थोडंच वाचावं पण त्याचं मनन आणि आचरण करावं. माया म्हणजे काय? तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसतं आणि नाचतं ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचं विस्मरण होतं तेव्हा आपण मायेच्या आधीन आहोत असं समजावं. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचं कितीही वर्णन केलं तरी निर्गुण रूप समजायचं नाही, म्हणून सगुण रूपच आपण पाहावं आणि त्याचंच पूजन करावं. मी निर्गुणाची उपासना करतो असं जो म्हणतो त्याला खरं म्हटलं म्हणजे निर्गुण हे काय ते समजलंच नाही, कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही. एकाने मला सांगितलं की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावर मी त्याला म्हटलं की तर मग तुम्हाला समाधान मिळालंच आहे. त्यावर तो म्हणाला तेवढंच काय ते मिळालं नाही. मग एवढं वाचून काय उपयोग झाला? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचं आहे? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी, देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करीत जावं, म्हणजे सर्व काही मिळतं. जो जेवायला बसतो तो माझं पोट भरावं असं कधी शब्दांनी म्हणतो का? पण जेवण झालं की आपोआपच पोट भरतं. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय? म्हणून आपण फारसं वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरं साधन बाजूलाच राहतं आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडंच वाचावं आणि त्याचं मनन करावं. शरीराच्या अगदी लहान भागाला लागलं तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल, आणि त्या दिवसांचेच महिने, महिन्यांचंच वर्ष आणि वर्षांचंच आपलं आयुष्य बनलेलं असतं. या दृष्टीने आपलं सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरं, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरलं तर तो आपल्याला सुखसमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजेच भगवंताचे होणेच होय. देवाला मानावं आणि त्याला आवडेल तेच करावं, हेच परमार्थाचं सार आहे. देह केव्हा जाईल याचा नेम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असं म्हणू नये. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद, स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

0: अच्छा
1: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। एक जीव माणूस इस्रायल ह्या देशातून हिंदुस्थान हा देश पाहायला आला होता। तो पेशाने डोळ्यांचा डॉक्टर होता। हिंदुस्थान हा साधू पुरुषांचा देश आहे, इथे संत मंडळी भेटतात असं त्यांनी ऐकलं होतं। जरी तो डोळ्यांचा डॉक्टर असला तरी तो हिंदू धर्माचा अभ्यास करत होता। फिरत फिरत तो सोलापुरात आला। योगायोगाने त्याला स्वामींची कृपा प्रत्यक्ष अनुभवलेला एक युरोपियन माणूस भेटला। इस्रायली माणूस हिंदुस्थान पाहायला आला आहे आणि तो हिंदू धर्माचा अभ्यास करतो आहे हे कळल्यावर त्याने त्या जीव माणसाला स्वामींची संपूर्ण हकीकत सांगितली आणि स्वामींचं दर्शन घे असं आवर्जून सांगितलं। इतकंच नव्हे तर तो युरोपियन माणूस त्याला म्हणाला, मी तुझ्याबरोबर अक्कलकोटला येतो, संत पुरुष कसा असतो हे तू केवळ अभ्यासाने ठरवू नकोस, तर त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घे। स्वामी समर्थ केवळ संत नाहीत तर ते परमेश्वर आहेत। युरोपियन माणूस स्वामींविषयी एवढं भरभरून बोलतो आहे हे ऐकून तो इस्रायली डॉक्टर भारावून गेला। दोघेही अक्कलकोटला गेले। तेव्हा स्वामी गणपतराव जोशींच्या घरात बसले होते। गर्दी खूप होती। इस्रायली माणूस स्वामींसमोर आला आणि तो आश्चर्यचकित झाला। स्वामींचं तेजस्वी रूप त्याच्या डोळ्यात मावेना। तो आनंदाने नाचू लागला, कारण इतकी वर्ष जो अभ्यास चालू होता त्याचं मूर्त दर्शन त्याला स्वामींच्या ठिकाणी झालं। त्या इस्रायली माणसाला पाहिल्यावर स्वामी चटकन म्हणाले, डॉक्टर, अक्षरांवरून नजर फिरवली तर अभ्यास केल्याचं समाधान मिळतं, अनुभव ही गोष्ट वेगळी असते। स्वामी एवढंच म्हणाले तेव्हा त्या इस्रायली माणसाला धक्काच बसला। स्वामींना आपली काहीही माहिती नसताना आपण हिंदू धर्माचा अभ्यास करतो आहोत आणि संत अनुभव घ्यावा म्हणून हिंदुस्थानात आलो आहोत हे कसं कळलं? स्वामी म्हणाले, तुम्ही डोळ्यांचे डॉक्टर, परंतु दृष्टी देणं ही गोष्ट फार वेगळी। त्यासाठी भगवंतावर श्रद्धा आणि प्रेम लागतं, भगवंताशी अनुसंधान ठेवावं लागतं। इस्रायली माणूस स्वामींचं हे बोलणं ऐकून आनंदाने गदगदून गेला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। तो स्वामींना म्हणाला, समर्थ, आपण भगवंताचे पूर्णावतार आहात माझी तशी खात्री झाली आहे। मी इस्रायलला परत जाणार आहे तेव्हा मला तुमची आठवण म्हणून काहीतरी द्याल का? स्वामींनी त्याला गळ्यातला हार काढून दिला। त्या हारातली फुलं कधीच सुकली नाहीत हा अनुभव घेऊन तो इस्रायली डॉक्टर आपल्या मायदेशी परत गेला।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, श्रद्धा आणि प्रेम माणसाला भगवंताच्या जवळ नेतं। केवळ भगवंतासंबंधी वाचून माहिती मिळते, परंतु त्याचा अनुभव वाचनाने कधीच मिळत नाही। त्यासाठी अखंड नामस्मरण हे मात्र आवश्यक आहे। नामातच भगवंत भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो। भगवंत हा माणूस होऊन कधी भेटत नाही, तर संत रूपात भेटतो। संत फक्त मानवी देह धारण करतात, ते परमेश्वरच असतात ही समजूत त्यासाठी यावी लागते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो नमस्कार. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर
2: आणि मी आशिष केसकर आपलं स्वागत करीत आहोत.
1: आम्ही आपल्याला भारताच्या प्राचीन पुराणांचा परिचय करून देत आहोत. या पुराणांमध्ये मानवी जीवनासह संपूर्ण चराचराच्या उत्पत्तीचं तसंच स्थितीचं आणि लयाचं म्हणजेच संपूर्ण सृष्टीच्या नियमनाचं तत्व विस्तृतपणे मांडलंय.
2: या पुराणांमध्ये काय दडलंय हे उलगडून दाखवण्यासाठी आम्ही ओळख 18 पुराणांची ही मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत. श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाचा परिचय करून घेत आहोत. आजच्या भागात आपण शिवपुराणातला शिवलिंग विषयक विचार जाणून घेऊयात. पुराण वाङ्मय हा ज्ञानाचा समृद्ध खजिना आहे. त्यामध्ये अनेक ज्ञानशाखांचा परामर्श घेतलेला दिसून येतो. म्हणूनच सृष्टीची उत्पत्ती, प्रलय, विविध देवतांची उपासना, पृथ्वीवरचे भूप्रदेश, राज्य,

0: तिथल्या राजांची वंशवळ यासारख्या ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, तत्वज्ञान विषयक अशा अनेक विचारांची माहिती आपल्याला या पुराणांच्या माध्यमातून मिळते. शिव, विष्णू, देवी अशा अनेक उपास्य देवतांच्या प्रतिपादनाला अनुसरून पुराणांचं शैव, वैष्णव असं वर्गीकरण केलं. स्कंद पुराण, लिंग पुराण, शिवपुराण ही प्रामुख्याने शैव पुराणं मानली असली तरी इतरही पुराणांमध्ये या विषयांच्या अनुषंगाने शिवाच्या महात्म्याचं वर्णन केलंय. शिव या आपल्या आराध्य दैवताचा विचार करत असताना शैव पुराणांनी शंकराच्या विविध कथा, शिवोपासनेचा महिमा, वैदिक आणि तांत्रिक उपासना, आचारधर्म, विशेषतः शैवाचार, शिवशक्ती रहस्य, शिवभक्ती, त्यासाठी आवश्यक नियम, व्रत, शिवाद्वैताचं तत्वज्ञान, योगसाधना, मोक्षमार्ग, शिवसाक्षात्कार अशा अनेक विध विषयांचं सविस्तर वर्णन केलंय. शिवभक्ती आणि शिवोपासनेचा विचार करताना शिवलिंगाविषयीचा उहापोह अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच पुराणांनी लिंगपूजनाला महत्व दिलंय. त्या संदर्भात पुराणांमध्ये शिवलिंग विषयक विवेचन अतिशय विस्ताराने आलंय. कालदृष्ट्या विचार करता स्कंद पुराण, लिंग पुराण, शिवपुराण असा या शैव पुराणांचा क्रम लावता येतो. शिवलिंग विषयक संकल्पनेचा विकासही याच क्रमाने अधिकाधिक झालेला आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच शिवपुराणामध्ये याविषयी आपल्याला विस्तृतपणे माहिती मिळते. शिवपुराणातल्या पहिल्या विद्येश्वर संहितेमध्ये साध्य साधनांचं विश्लेषण केलंय. ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार शिवपदाची प्राप्ती हे साध्य आहे आणि श्रवणेंद्रियांनी भगवंताविषयी तसंच त्यांचे गुणविशेष, त्यांच्या अगाध लीला याविषयी श्रवण करणे, वाणीने त्यांचं कीर्तन करणे आणि मनाने मनन करणे हेच साधन सांगितलंय. उपनिषदांच्या धर्तीवर श्रोतव्या, कीर्तितव्या, मंतव्या या त्रिसूत्रीवर शिवपुराणाने भर दिलाय. जे श्रवण, कीर्तन, मनन या तीन साधनांच्या अनुष्ठानाला असमर्थ असतील त्यांच्यासाठी सुगुणोपासना हा दुसरा उपाय शिवपुराणात सांगितलाय. ह्या वर्गातल्या लोकांनी शंकराचं लिंग किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून नित्य पूजन करावं, ज्यायोगे ते संसारसागर तरून जातील. मग या संदर्भात एक प्रश्न असा उपस्थित होतो की सर्व देवतांचं पूजन त्यांच्या मूर्तीच्या स्वरूपातच केलं जातं, पण मग शिवाच्या बाबतीतच मूर्ती आणि लिंग असं दोन्हींचं पूजन का करायचं? शिवपुराणातच याचं उत्तर सापडतं. हे पुराण शैव सांप्रदायिक असल्यामुळे त्यामध्ये शिव हीच सर्वोच्च देवता मानली आहे. म्हणून शिवपुराणात म्हटलंय की शिव हे ब्रह्मस्वरूप असल्याने तो निष्कल म्हणजे अनामरूप, निर्गुण आणि निराकार आहे. तोच शिव सकल म्हणजे सगुण आणि साकार आहे. मूर्ती हे त्याच्या सकलत्वाचं तर लिंग हे निष्कलत्वाचं प्रतीक आहे. इतर ब्रह्मदेव, विष्णू इत्यादी देवता शिवापासून निर्माण होत असल्यामुळे त्या सकल आहेत. म्हणून त्यांचं पूजन साकार स्वरूपातच केलं जातं. त्यांच्यासाठी इतर कोणतंही प्रतीकात्मक चिन्ह नाही. पण ब्रह्मस्वरूपी शंकराची मात्र लिंग या प्रतीकाच्या स्वरूपात सर्वत्र पूजा केली जाते. लिंग हे शिवाचं प्रतीक आहे हे निश्चित झाल्यावर या लिंगाची उत्पत्ती कशी झाली याचं विवेचन शैव पुराणांमध्ये वाचायला मिळतं. खूप वर्षापूर्वी ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात घनघोर युद्ध झालं. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गर्व दूर करण्यासाठी त्या उभयतांच्यामध्ये शिवाने आपल्या निष्कल स्वरूपाचं प्रतीक म्हणून प्रज्वलित स्तंभ निर्माण केला. ह्या धगधगत्या स्तंभापासून त्याने जगाच्या कल्याणासाठी लिंगस्वरूप प्रकट केलं. हेच शिवलिंग म्हणून प्रसिद्ध झालं आणि तेव्हापासून शिवलिंग आणि शिवमूर्ती या दोन्ही शिवाच्या प्रतिमा बनल्या. स्कंद पुराण, वायुपुराण आणि लिंगपुराणातही अशाच प्रकारचा वृत्तांत आला आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे पृथ्वी भयकंपित झाली. जर मी युद्ध रोखलं नाही तर पृथ्वीचा क्षय होईल या विचाराने शिवाने आपलं अग्निस्तंभमय रूप त्या दोघांच्या मध्यभागी निर्माण केलं. ते आद्यंतरहित होतं. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांना त्याने वेढून टाकलं होतं. त्याचा शेवट शोधण्यासाठी ब्रह्मदेव स्तंभाच्या वर तर विष्णू खाली खाली जाऊ लागले. पण हजार वर्ष लोटली तरी त्यांना शेवट सापडला नाही. शेवटी ते शिवाला शरण गेले. आपलं स्वरूप दाखवण्याची त्यांनी शिवाला विनंती केली. तेव्हापासून शिवाचं पूजन स्तंभस्वरूपात होऊ लागलं. पुराणातील या कथांमध्ये अग्निस्वरूप रुद्राचं प्रतिबिंब दिसून येतं. शिवपुराण आणि वामन पुराणातही शिवलिंगाच्या निर्मितीची एक कथा आली आहे. भगवान शिव दारुवनात गेले असताना त्यांचं लिंग पाहून स्त्रिया कामार्त झाल्या. तेव्हा तिथल्या ऋषींच्या क्रोधामुळे शिवाचं लिंग गळून पडलं. ते पृथ्वी भेदून रसातळात गेलं. चराचर विश्व पेटून उठलं. ब्रह्मदेव आणि विष्णूंनी शिवाची मनधरणी केली. लिंग स्थिर होण्यासाठी योनिरूप धारण करण्याविषयी त्यांनी पार्वतीची प्रार्थना केली. प्रतिष्ठित स्थिर लिंगच लोकांसाठी कल्याणकारी ठरेल अशा भावनेने त्यांनी योनीसहित लिंगाची पूजा केली. तेव्हापासून सर्व देव शिवलिंगाचं पूजन करू लागले. देव शिवलिंगाची पूजा करू लागल्यावर विष्णूच्या सांगण्यावरून विश्वकर्म्याने देवांना त्यांच्या अधिकारानुसार शिवलिंग करून दिली असा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. उदाहरणार्थ विष्णूला नीलमण्याचं, इंद्राला माणकाचं, विश्वदेवांना चांदीचं आणि यमाला पाचूचं शिवलिंग करून दिलं. शिवपुराणात म्हटलंय की रत्नमय लिंग कृतयुगात सर्वश्रेष्ठ मानली गेली आहेत. त्रेतायुगात सोन्याचं, द्वापार युगात पाऱ्याचं आणि कलियुगात पार्थिवलिंग हे सर्वोत्तम आहे. त्याच्या उपासनेने ऐहिक सुखोपभोग आणि मोक्षाचाही लाभ होतो. उपासकाने शुद्ध पवित्र ठिकाणाहून माती आणून त्याचं शिवलिंग बनवावं. चार अंगुल उंचीचं सुयोग्य वेदी असलेलं शिवलिंग सर्वात उत्तम. ह्या प्रमाणाच्या निम्म्या मापाचं शिवलिंग मध्यम तर त्याच्याही निम्म्या प्रमाणाचं लिंग नीच प्रतीचं मानलं गेलंय. भस्माचं त्रिपुंड, रुद्राक्षमाळा आणि बिल्वपत्र यांनी लिंगपूजा करावी. प्रत्येक युगात श्रेष्ठ मानलेली ही सर्व लिंग चर किंवा जंगम आणि अचर किंवा स्थावर अशी दोन प्रकारची असतात. चरलिंग स्थूल असतात. चरलिंग अखंड करावीत तर स्थावर लिंग द्विखंड करावीत. लिंग आणि त्याचं पीठ किंवा वेदी हे दोन्ही भाग एकाच द्रव्याचे असावेत. पीठ मंडलाकृती, चौकोनी किंवा त्रिकोणी असावं. लिंगाची उंची साधकाच्या 12 बोटांएवढी असावी. यापेक्षा कमी उंची असल्यास फलप्राप्ती होत नाही. लिंग पीठाच्या मध्यभागी ठेवून ते स्थिर आणि पक्क करावं. लिंग आणि वेदी ही शिव आणि पार्वतीची प्रतीकं मानली गेली आहेत. शैव संप्रदायात शिव आणि पार्वतीचं म्हणजेच शिवशक्तीचं सामरस्य म्हणजे अद्वैत मानलंय. हीच कल्पना लिंग आणि वेदी यांच्या अतूट संबंधात प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून सहसा वेदीशिवाय लिंग दिसून येत नाही. श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणातल्या शिवलिंगाविषयीची माहिती जाणून घेत आहोत. योनिस्वरूप शक्ती आणि लिंगस्वरूप शिव हे जगाचे माता आणि पिता असल्यामुळे त्यांची पूजा परमानंददायी आहे. आपली उपासना करणाऱ्या भक्तावर शिव पुत्रवत अनुग्रह करून त्यांची मनोकामना पूर्ण करतात. म्हणूनच भावी जन्म टाळण्यासाठी जन्मदात्या शिवलिंगाची साधना अवश्य करावी असं शिवपुराणात सांगितलंय. लिंगपुराणातही वेदीला जगाचं मातृत्व बहाल केलंय. लिंग स्वतः शिवाचं प्रतीक असून वेदीसहित शिवलिंग जगाच्या उत्पत्तीचं आदिकारण मानलंय. म्हणूनच ते शिवलिंग म्हणून प्रचलित असलं तरी ते अर्धनारी नटेश्वराचं बोधचिन्ह आहे. ब्रह्मादिस्तंभ पर्यंतम यस्मिन नेति लयम जगत एकभावम समापन्नम लिंगम तस्मादाहु बुधाः अशी लिंग शब्दाची व्याख्या स्कंद पुराणात आढळते. ज्याच्यापासून उत्पत्ती त्याच्या ठिकाणीच लय हे वेदांतातील तत्व पुराणांनीही अंगीकारलंय हे यातून स्पष्ट होतं. शिवलिंग हे शिवपूजनाचं प्रमुख प्रतीक आहे. हे शैव पुराणांमध्ये वारंवार प्रतिपादन केलंय. त्यामुळे शिवलिंगाच्या अनेकविध प्रकारांचंही वर्णन पुराणांमध्ये आपल्याला दिसतं. शिवपुराणात सर्वमान्य शिवलिंगाऐवजी माती, गोमय, फुलं, करवीर फळं, गुळ, लोणी, भस्म आणि भात यांचं लिंग बनवून त्याची पूजा केली तरी इच्छित अशी फलप्राप्ती होते असं प्रतिपादन केलंय. इतर साधनांची उपलब्धता नसेल तर अंगठ्याचं लिंग कल्पून त्याचीही पूजा करता येते. शिवपुराणाच्या विद्येश्वर खंडात शिवलिंगाचे 5 प्रकार सांगितले आहेत. ते आहेत स्वयंभू, बिंदू, प्रतिष्ठित, चर आणि गुरुलिंग. अंकुर ज्याप्रमाणे जमीन भेदून वर येतो त्याप्रमाणे साधकाच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन नादरूपी शिव भूमिभेद करून अवचेतपणे दुर्गोच्चर होतो. अशा प्रकारे स्वतःहून प्रकट झालेल्या लिंगाला स्वयंभू लिंग असं म्हणतात. सोन्याच्या किंवा चांदीच्या पृष्ठभागावर किंवा भूमीवर उपासकाने रेखाटलेलं लिंगाचं चित्र ह्याला बिंदुमय लिंग असं म्हणतात. साधकाने स्वहस्ताने केलेलं आणि विशुद्ध भावनेने प्रस्थापित केलेलं लिंग म्हणजे प्रतिष्ठित लिंग, यालाच पौरुषलिंग असंही म्हणतात. लिंग, नाभी, जिभेचं किंवा नासिकेचं टोक इत्यादी शरीराच्या भागाचं शिवलिंग म्हणून केलेलं पूजन त्याला चरलिंगाचं पूजन म्हणतात. शिवलिंगाचा पाचवा प्रकार म्हणजे गुरुलिंग, म्हणजे आध्यात्मिक गुरुचं शरीर. त्यांची सेवा म्हणजे शिवलिंगाचं पूजनच आहे. या प्रकारांचं विवेचन शिवपुराणात आणखी एका निराळ्या प्रकारांनी केलंय. ओंकार स्वरूपी प्रणव हे ध्वनिलिंग आहे. याचे पाच भाग म्हणजेच अ, उ, म, बिंदू आणि नाद. स्वयंभूलिंग हे नादलिंग आहे. हाताने रेखाटलेलं ते बिंदुलिंग. प्रतिष्ठित लिंग म्हणजे म हे अक्षर, चरलिंग म्हणजे उ हे अक्षर आणि गुरुलिंग म्हणजे अ हे अक्षर आहे. शिवाचं महत्व अबाधित राखताना इतर देव शिवाचे अंगभूत आहेत असं वर्णन पुराणामध्ये आढळतं. स्कंद पुराण, शिवपुराण आणि लिंगपुराणातही शिवलिंगाच्या खालच्या भागात ब्रह्मा, मध्यभागात विष्णू आणि वरच्या भागात सदाशिव महादेवाने आश्रय घेतला आहे असं प्रतिपादन केलंय. शैव पुराणांमध्ये प्रामुख्याने शिवलिंगाचं सविस्तर वर्णन आलं आहे. असं असलं तरी शिवप्रतिमेविषयी सुद्धा त्यात थोडेसे उल्लेख आढळतात. शिवपुराणात पार्थिव प्रतिमेचं पूजा विधान केलंय. नदी, तलाव किंवा विहिरीतल्या पाण्यातून माती आणून हाताने शिवाची प्रतिमा करावी. प्रतिमेमधली शिवाची बैठक पद्मासनात असावी आणि सर्व अवयव आणि त्यावरची आयुधं सुस्पष्ट बनवावीत. याबाबत स्त्रिया आणि पुरुष यांना समान अधिकार आहेत. प्रतिमा आणि लिंग यांचा प्रतिष्ठापनाविधी आणि पूजाविधी समानच सांगितलाय. पुराणांमध्ये मनोकामनांची पूर्ती हे लिंगपूजेचं फळ सांगितलंय. ऐहिक कामना मनात ठेवून पूजा केली तर ऐहिक सुखसमृद्धी मिळते, पण मोक्षाच्या ध्येयाने उपासना केली तर शिवतत्वाशी तादात्म्य पाहून साधकाची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. शिवपुराणात अर्धनारी नटेश्वराचं वर्णन आलं आहे. भगवंताला द्विलिंगी प्रजा निर्माण करण्याचं काही कारण नव्हतं. भगवान एकलिंगी प्रजासुद्धा निर्माण करू शकला असता. प्राणीशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं कळून येतं की कितीतरी प्रजा एकलिंगी आहे, परंतु भगवंताची द्विलिंगी प्रजा विकसित झाली आहे. म्हणून बापही पाहिजे आणि आईसुद्धा पाहिजे. बालकाला बापाचे गुण मिळाले पाहिजेत, तसेच त्याला आईचे गुणसुद्धा मिळाले पाहिजेत, तरच तो विकसित जीव म्हटला जाईल. स्त्रीने पुरुष बनलं पाहिजे आणि पुरुषाने स्त्री बनलं पाहिजे, म्हणजेच पुरुषात स्त्रीचे आणि स्त्रीमध्ये पुरुषाचे गुण आले पाहिजेत. असं एक मिळाल्याने विकास होतो. स्त्रीचे गुण पुरुषाने घेणे आणि पुरुषाचे गुण स्त्रीने घेणे हाच विकास आहे. म्हणूनच आपल्याला जन्म देण्यासाठी आई आणि बाप या दोहोंची गरज पडली. स्त्री पुरुषांनी लग्न केलं की ते पूर्ण झालं असं आपण म्हणतो. पुरुषाचा विवेक, कर्तृत्व, पौरुष, निर्भयता, ज्ञान हे सर्व गुण स्त्रीमध्ये आले पाहिजेत आणि स्त्रीची लज्जा, स्नेह, प्रेम, दया, माया, ममता असे सर्व गुण पुरुषात आले पाहिजेत. हे दोन्ही गुण मिळून उत्कृष्ट मानव तयार होतो. जेव्हा भगवंताने सृष्टी निर्माण केली तेव्हा भगवंताच्या जवळही नर आणि नारी यांचे गुण एकमेकांसोबत आले. याचा अर्थच असा की नरत्व आणि नारीत्व परस्परांना चिकटून बसलं. म्हणून अर्धांग पार्वती दधौ असं म्हटलं जातं. भगवंतांनी अर्ध अंग पार्वतीला दिलं याचं कारण हेच आहे. दार्शनिक दृष्टीने स्त्री आणि पुरुषाचे गुण एकत्र होतात त्यालाच पार्वती परमेश्वर असं म्हणतात. भगवान केवळ कर्तृत्ववान नाही, तो कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, वत्सल आहे, प्रेमळ आहे. त्याचप्रमाणे त्याच्यात पौरुष, निर्भयता आणि विवेकसुद्धा आहे. असं हे सर्व मिळून शंकर आहे. त्यालाच उमा महेश्वर असं म्हटलंय. शिव आणि पार्वती दोघंही एकमेकांना चिकटून आहेत, एकमेकांना आलिंगित आहेत. एकाच भगवंताचं रूप आहे, पण त्यात नरगुण आणि नारीगुण यांचं मिश्रण झालेलं आहे. पुराणं अनादिकाळापासून अनंत काळापर्यंतचा शिवपार्वतीचा रतिसंभव दाखवतात. खरं पाहता त्याचा अर्थ असा, स्त्री पुरुषाचे गुण परस्पराश्लिष्ट आहेत. भगवंताचं पौरुष कधीही कारुण्य सोडून राहत नाही. पूर्ण जीवनासाठी पौरुषाबरोबर सतत कारुण्य असलं पाहिजे, कर्तृत्वासोबत वत्सलता असली पाहिजे, तशीच विवेकासोबत प्रेमळता असली पाहिजे. भगवंतामध्ये हे गुण चिकटून बसले आहेत, आलिंगित होऊन बसले आहेत. स्त्री गुण आणि पुरुष गुण आलिंगन देऊन बसले आहेत. ह्या दृष्टीने आपलं पौराणिक वाङ्मय अतिशय समजून घेण्यासारखं आहे. विश्वात असलेलं नररूप शिव आहे आणि नारीरूप उमा आहे, आणि ही दोन्ही जगाचे कारणरूप आहेत. स्त्री पुरुषाच्या गुणाचे अद्वैताच्या परिणामामुळे पुरुषाच्या अंतःकरणात जेव्हा स्त्री भावनाचं उदात्तीकरण होतं, तेव्हा तो करुणामय, प्रेमळ, वात्सल्यमय असा बनतो. तो कवी आणि कलाकार बनतो, तो संवेदनाक्षम बनतो. त्याचप्रमाणे स्त्रीचं सुद्धा आहे. तिच्यातील पुरुष जागृत होताच ती धीर आणि दृढ अशी सावित्री बनते. तिच्यातून रणचंडी लक्ष्मीबाई प्रकट होते. याचा सारांश असा, अर्धनारी नटेश्वर हे पुरुष आणि प्रकृती, उमा आणि महेश, नर आणि नारी यांच्या संयोगाचं प्रतीक आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या श्रेष्ठ गुणांची बेरीज साधून जर आपण पूर्ण जीवनाकडे प्रयाण केलं, तरच आपण अर्धनारी नटेश्वराची पूजा केली असं समजू. श्रोतेहो, शिवपुराणातली शिवलिंगाविषयीची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची पुढच्या भागात.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 57वा श्लोक आहे. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मागच्या 10 श्लोकात त्यांनी सांगितलं सर्वोत्तमाचा दास धन्य होतो. आता ह्या श्लोकात ते म्हणत आहेत तो धन्याची लक्षणं आपण बघितली, पण तो या स्थितीला येतो कसा, कशामुळे तो जीवनामध्ये धन्य असं त्याला म्हटलं जातं, ते ह्या श्लोकात 57वा श्लोकात सांगितलं आहे. पहिल्या चरणात ते म्हणतात जगी होई जे धन्य या राम नाम आहे. थोडक्यात त्यांनी सांगितलं राम नाम घ्या. आपण दरवेळेला समजून घेऊया, राम नाम घ्या असा अर्थ काहीही करावं, कसंही वागावं, कुठेही जावं आणि राम नाम घ्यावं म्हणजे जीवन धन्य होतं असा त्याचा अर्थ नाही आहे. राम नाम ह्याचा अर्थच मुळे आत्मारामाचं चिंतन.

त्या रामचंद्राचं स्मरण आणि त्याचं स्मरण ह्याचा अर्थ बाकीच्या सगळ्या गोष्टीचं विस्मरण. ज्या आसार गोष्टी आहेत, वस्तू आहेत, पदार्थ आहेत, इंद्रियजन्य विषय आहेत, त्या सर्वाचं विस्मरण होईल तेव्हाच रामाचं स्मरण होईल. किंवा रामस्मरणातच या सगळ्या ऐहिक गोष्टी आपल्याला हाताळायच्या आहेत, करायच्या आहेत. त्याला पाया रामस्मरणाचा पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे कशाने? या राम नामे. राम राम राम म्हणता म्हणता श्रीराम श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम राम कृष्ण हरी म्हणा, काही म्हणा. म्हणणं याला महत्त्व नसून स्मरण याला महत्त्व आहे. म्हणून नामोच्चार आणि नामस्मरण असं आलं पाहिजे. आणि पुढे इतकी अवस्था आली पाहिजे की स्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही, इतराचं विस्मरण आहे. किंवा ते स्मरण करत असतात त्या सर्वामध्ये रामाचंच दर्शन घडत आहे, अशा तऱ्हेचा बोध व्हायला पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे या रामनामे, या रामनामाने. आणि काय करायला पाहिजे त्यासाठी रामस्मरणाबरोबर? क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमे. नित्य नेहमे ह्याला एक महत्त्व आहे. केव्हा तरी सकाळी 5 मिनटं नामस्मरण केलं, भगवंताची पूजा केली, पूजा अर्चा भजन वाचन, ग्रंथ वाचन, पुराण वाचन काय केलं, आणि दिवसभर पुन्हा त्याचं स्मरण झालं नाही, असं नाही चालणार. नित्य आणि नेहमे त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, वर्षानुवर्ष सातत्य पाहिजे. जी साधना आपण करायला लागलो ती नित्य नेमाने घडली पाहिजे. सगळे मनाचे श्लोक बघितले आपण तर ते साधकासाठी आहेत, साधनेसंबंधी मार्गदर्शन करणारे आहेत. ज्याला ईश्वराची ओढीच नाही आहे, ज्याला परमार्थापाशी काही वावडच आहे, त्याची आवडच नाही आहे, त्याला हे सगळं सांगून काही उपयोग नाही आहे. निदान पक्षी मुमुक्षू तरी पाहिजे. साधक असेल तर तो का जास्त समजून घेईल, कारण श्लोक हे सगळे सोपे नाही आहेत. एकच विषय सांगायचा आहे त्यांना सगळ्या श्लोकातून, वेगवेगळ्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की बाहेरच्या गौण गोष्टी आहेत त्याला फार महत्त्व द्यायचं नाही, करायच्या उत्तम प्रकाराने करायच्या आहेत. परंतु चिंतन भगवंताचं आणि तिकडे जाण्याचं असायला पाहिजे. त्यासाठी क्रिया भक्ती उपासना ह्या करायला पाहिजेत. क्रिया म्हणजे आपलं कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते उत्तम प्रकारे करायला पाहिजे तन मन धनाने. पण त्या कर्माचा मोहरा भगवत प्राप्तीकडे गेला पाहिजे. नुसतं पोटासाठी नोकरी करतो, पोट भरण्यासाठी स्वयंपाक करतो, जेवण करतो असं म्हणायचं नाही. उदरभरण न हे जाणीजे यज्ञ कर्म, किंवा ते जे विहित कर्म असेल प्राप्त कर्तव्य, ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा, ह्याची परमसेवा माझं सर्वात्मकाची, ती माझी सेवा म्हणून करायची. काही कर्म असो, घर झाडायचं असेल तरी मंदिर झाडतो असा भाव पाहिजे, स्वयंपाक केला तर भगवंत जेवायचा आहे असा भाव पाहिजे. जेवत असताना प्रत्येक घास हा त्या वैश्वानर उदरामध्ये जो आहे त्याला आपण आहुती देतो आहे असा भाव पाहिजे. त्याचं स्मरण करून त्याला ते दिलं पाहिजे. ह्याचा अर्थ प्रत्येक कृतीमध्ये त्याचं अधिष्ठान पाहिजे. म्हणून क्रिया तशी केली पाहिजे, कर्माच्या अंगाने कर्मयोग साधला पाहिजे. भक्ती, भक्ती ही तर पाहिजेच, हा पायाच आहे. कर्माचा असा साधनेचा पाया आहे, तसा भक्ती ही पहिल्यापासून कर्मापासून ज्ञानापर्यंत सर्वामध्ये अनुस्यूतच आहे. भक्तीची साधना ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान झालं तरी भक्ती पुन्हा पाहिजेच आहे. आणि भक्ती म्हणजे भगवंतावरचं प्रेम. माणसं एकमेकात प्रेम करतात त्याला भक्ती म्हणत नाही, ते प्रेम असतं. कधी असतं, कधी कमी होतं, कधी ओट व्यक्त्याला. पण भगवंताचं प्रेम म्हणजे भक्ती ही मात्र नेहमी चढती वाढती असते, वर्धिष्णू. कमी झाली असं नाही, पूर्वी भक्ती होती आता नाही असं नाही, वाढती आहे.
त्यामुळे ही भक्ती, कारण भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, आत्मज्ञान, परमेश्वराचं ज्ञान जर हवं असेल तर भक्ती मार्गाने सोपते. भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मला भक्तीनं जाणला जातो मी कसा आहे केवढा आहे तो, आणि जाणायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं, आणि एकरूप झाल्यानंतर पुन्हा वेगळेपणाने भक्ती करायची आहे. भक्ती हा सुरुवातही आहे आणि शेवटही आहे अशीही आहे. म्हणजे भक्ती आहे आणि उपासना, उपासना म्हणजे उप आसनं, भगवंताच्या सन्निध राहणं, जवळ राहणं निरनिळ्या पातळ्यावर. जसं आपण उपवास म्हणतो, उपास नव्हे उपवास, उप म्हणजे जवळ राहणं, वास त्याच्याजवळ राहणं. म्हणून उपवासाच्या दिवशी जास्त ध्यान नाम, जास्त स्मरण असं केलं तर तो उपवास सार्थकही लागला. नुसतं उपवास म्हटल्यानंतर उपवासाचे फराळ खायचे जिन्नस खाल्ले म्हणजे उपवास झाला असं नाही आहे. म्हणून इथं उपासना ही अखंडच चालू पाहिजे, नित्य नेहमी जन्मभर. एखादा म्हणला किती वर्ष करायची, आपण किती वर्ष जेवतो बरं, रोज जेवतो, जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जेवतो, खातो, पाणी पितो, राहत नाही. तसे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत उपासना ही करायलाच हवी आहे, आणि पहिल्यांदा तिची सवय लावायला हवी, पुढे आपोआपच ती सवय जडते. जसं इंद्रिया पडिले वळणं इंद्रिया सकळा, तसं त्याला असं वाटतं ध्यान करायचं नाही तर करायचं काय, मग परमेश्वराचं नाम घ्यायचं नाही तर मग दुसरं काय करायचं, काय बोलायचं आहे, काय जगामध्ये बोलण्याजवळ. आपोआपच त्याला इतर गोष्टीतलं वैयर्थ लक्षात येतं आणि तो भगवत भक्तीमध्ये लागतो. क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी, उदासीनता तत्वता सार आहे. आणि या सगळ्या उपासनेतून नित्यनियमाने केलेल्या भजन पूजनातून काय साधायचं आहे, उदासीनता तटस्थता. जे सर्व काही करतो आहे, ऐहिक सर्व गोष्टीत आहे, संसारातच आहे, देहातच आहे पण विदेही अवस्था भोगतो आहे, संसारातच आहे पण संसाराच्या पलीकडे आहे, अतीत आहे, मायेत आहे पण मायेच्या अतीत आहे, त्रिगुणांचा उपयोग करतो आहे पण गुणातीताची अवस्था प्राप्त करून घेतो आहे. अशा तिथेने उदासीनता सर्वथा सार आहे. त्याच्यामध्ये ही जी आहे ती तत्वतः सार काय आहे, उदासीनता सर्व करतो आहे. उदासीनता म्हणजे नैराश्य, चेहरा पाडून बसलेला आहे असा त्याचा अर्थ नाही. उलट तो अलिप्त असल्यामुळेच आनंदात आहे, कारण कशामध्ये तो इन्व्हॉल्व झालेला नाही, गुंतलेला नाही, मोहात ममत्वात सापडलेला नाही, कशाची आसक्ती नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपण कशात ना कशात तरी गुंतलेलो असतो. आपलं झालं स्वतःचा देह, देहाभोवतीच्या गोष्टी, त्याच्यातून बाहेर पडलो दुसऱ्याच्या गोष्टी, इतर जगाचे कारभार, नातेवाईक आहेत, आजूबाजूची मित्रमंडळी आहेत, त्याच्यात पुन्हा गुंततो. म्हणून ते जे म्हटलेलं आहे की उदासीनता हेच सार आहे हे पक्क लक्षात घेऊन सदा सर्वदा नेहमीच. सदा सर्वदा हा समर्थांचा अगदी आवडता शब्द आहे. सदा सर्वदा ह्याचा अर्थ नित्य नेम. एकदाच असं म्हणून सांगत नाहीत की नेहमीच रात्रंदिवस सकाळी करायचं का रात्री करायचं नाही असा प्रश्न नाही, तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. अंतःकरणात त्याच्या कुठंही काही गोंधळ राहत नाहीत, कप्पे राहत नाहीत, काही साठवून धरलं जात नाही, मोकळेपणाने वागतो. त्याचं कारण एकच आहे की अंतःकरण इतकं मोकळं आहे, निर्मळ आहे, प्रांजळ आहे, सरळ आहे की त्याच्यामध्ये विकाराला स्थानच नाही आहे. आणि विकार गेले की स्वच्छ झालं सगळं. जोपर्यंत विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, दंभ आहे, तोवर तो त्याच्या पाठीमागं सारखा धावत असतो. निस्तब असला तरी विचारांचा वावटळ डोक्यामध्ये असतं. पण असं इथं नाही आहे. सगळं काही पाहतो आहे पण साक्षीभावाने त्याच्याकडे आहे. सगळं पाहतो साक्षीभाव आहे. जिथं त्याला काही आवश्यकच असेल त्याच्यात पडणं, विचार करणं, तर तो पडतो, नसेल तर त्याच्यात पडत नाही.
त्यामुळे साहजिकच सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहाय. वृत्ती हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून पुढचे काही श्लोक त्यांनी वृत्ती या शब्दावरती बोललेले आहेत. ही वृत्ती काय काय व्याप करते आणि मोकळी वृत्ती असली की ती आपल्याला किती मदत करते. जसं मनच आहे, मन हे एव साधनम बंध मोक्ष एव म्हटलं आहे, तर बंधाला कारण बंद मनच आहे, मुक्तीला कारण हे मनच आहे. तेच एक शस्त्र, पण कसं फिरवलं त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं ही जी वृत्ती आहे ही कशी कुठं ठेवावी त्याच्यावर अवलंबून आहे. इथं ह्याची वृत्ती मोकळी आहे, त्यामुळे तो अलिप्तपणाने राहू शकतो, आनंदात राहू शकतो आणि दुसऱ्यालाही आनंद देऊ शकतो. म्हणून हे पह, जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची

0: भक्तीसुधा रेडिओवरून ऐका, रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, आता ऐकूया मधुकर जोशी यांचं गीत, संगीत राम कदम यांचं, स्वर मन्नाडे आणि सहकारी यांचा.

ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा, फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया राणा पवार यांची गीतरचना, संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा।

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ, संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून

0: चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग. ऐकूया वसंत गात यांची गीतरचना. संगीत आहे माणिकराव ठाकूरदास यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोतेहो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, श्रावण कृष्ण द्वादशी, अर्थात 8 सप्टेंबर 2026. आजचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र. आज भौम प्रदोष आहे. पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद यांची आज पुण्यतिथी आहे. संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी आहे. केडगाव जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री नारायण महाराजांची आज पुण्यतिथी आहे. आज मंगला गौरी पूजनाचा दिवस आहे. बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली इथे आज श्री भवानी देवी यात्रा आहे. डेळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा इथल्या श्री मधुरादास महाराजांची आज पुण्यतिथी आहे. राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री महिपती महाराजांची आज पुण्यतिथी आहे. जरंडी तालुका तासगाव इथे आज श्री भवानी देवी यात्रा आहे. इटकरे तालुका वाळवा इथे आज श्री तुकाई यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. प्राणी मात्राच्या हिताच्या उद्देशाने कर्मयोग्यासाठी वाईटाचा त्याग करणं जितकं आवश्यक आहे तितकी चांगल्या आचरणाची आवश्यकता नाही. चांगल्या आचरणाने केवळ समाजाचं हित होतं, परंतु वाईटाचा त्याग झाल्याने संपूर्ण विश्वाचं हित होत असतं. याचं कारण असं आहे की चांगल्या आचरणात सीमित क्रिया आणि पदार्थांची प्रधानता असते, परंतु वाईटाचा त्याग होण्यात अंतःकरणाचा असीम भाव प्रधान असतो. जर अंतःकरणातली वाईट भावना नष्ट झाली नाही आणि बाहेरून सोज्वळ आचरण झालं तर त्यामुळे अभिमान उत्पन्न होतो, जो आसुरी संपत्तीचं मूळ आहे. जेव्हा अंतःकरणात काही ना काही वाईट भाव राहतात तेव्हाच चांगुलपणाचा अभिमान निर्माण होतो. ज्या ठिकाणी अपूर्णता म्हणजेच उणीव असते त्याच ठिकाणी अभिमानाची उत्पत्ती होत असते, परंतु जिथे पूर्णता असते तिथे अभिमानाचा प्रश्नच निर्माण होत नाही.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण

0: ही नम्र विनंती.
1: मूळ ग्रंथातला भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. नारद आणि ब्रह्मदेवांचा हा संवाद आहे. नारद म्हणाले, सतींनी तर आपला देह उत्सर्ग केला, देह संपवला. देवतांची जी काही सगळी झालेली क्षती होती ती महादेवांनी भरून काढली. पण महादेव तर एकाकीने आले. मला त्या महादेवांचं चरित्र ऐकायचं. पुढे काय घडलं? भगवान महादेवांना या सगळ्या व्यथेतनं दूर करण्याकरता काय काय कसं कसं घडलं ते सगळं मला श्रवण करायचं. भगवंताचं चरित्र मला ऐकायचं. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, भगवान तर विरागी झाले, विरक्त झाले. सती देह संपवून निघून गेल्या. वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात. शिवपुराणामध्ये ही कथा वेगळ्या पद्धतीने, इतर ठिकाणी असा उल्लेख आहे की भगवान शिवशंकर दक्ष यज्ञामध्ये जे सतीचं शरीर जळून संपलेलं होतं, जे कलेवर त्यांना तिथनं मिळालं, त्यांनी ते कलेवर आपल्या खांद्यावरती घेतलं आणि ते त्रिभुवनामध्ये भरपटू लागले. देवी भागवतातही हा उल्लेख आहे, अनेक पुराणांमध्ये हा उल्लेख आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या अमोघ अशा बाणांनी त्यांच्या खांद्यावरती असलेल्या सतीच्या देहाचे तुकडे केले. सतीच्या चिन्मय देहाचे तुकडे ज्या ज्या स्थानावरती पडले ती ती स्थान शक्तीपीठ या स्वरूपामध्ये आहे. हा देवी भागवतातला उल्लेख आहे. काही ठिकाणी 51 शक्तीपीठांचा उल्लेख आहे, काही ठिकाणी 108 शक्तीपीठांचा उल्लेख आहे. ते भगवती सतीचं चिन्मय स्वरूपाचं असलेलं शरीर आणि त्या शरीरापासून बनलेली तीर्थक्षेत्र. इथे म्हणतात की तिने केलेला देहोत्सर्ग पाहिल्यानंतर भगवान शिवशंकर विरक्त झाले, विरागी झाले. आपणच आपल्या स्थानावरती आपल्या सगळ्या पार्श्वद गणांचा आनंद घेत राहिले. ते ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत. त्यांना बाह्यतः काहीही करायचं नाहीये. अंतस्थ असणाऱ्या आत्मरामाशी अशी काही रममाण झालेली आहेत. देवतांना हे सगळं पाहिल्यानंतर हे सगळं आपल्या कारणाने घडले याची क्षती याची चिंता वाटू लागली. दक्ष प्रजापती प्रजापतींचा अध्यक्ष झाला नसता, त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला नसता, त्याने सतीचा तिरस्कार केला नसता, तर सतीला देहोत्सर्ग करण्याची काही गरजच नव्हती. देवता हिमालयाकडे गेल्या. देवतांनी हिमालयाची मनगणनी करायला सुरुवात केली. हिमालया आम्हा देवतांचं कार्य करण्याकरता तू आमचं एक कुशल करावंस, आम्ही जी प्रार्थना करतो ती तू ऐका. देवतांचं कार्य सिद्ध होण्याकरता हिमालया तू भगवंताची जी नित्य पत्नी आहे भगवती, त्या भगवतीची आराधना करावीस, जेणेकरून ती तुझ्या घरी अवतार घेईल, तुझ्याकडे प्रकट होईल, यासाठी तू तपश्चर्या करावी अशी आमची तुला प्रार्थना आहे. हिमालयाने देवतांची प्रार्थना श्रवण केली. ब्रह्मादी देवता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. हिमालयाने अत्यंत आनंदाने तपश्चर्या करण्याचं मान्य केलं. हिमालयाची पत्नी आहे मेना, त्या ठिकाणी मेनका असाही उल्लेख. गोस्वामी तुलसीदास तिला मैनावती करतात. ती मेना ती पितरांची कन्या, पितरांची मानस कन्या. पितर ही संस्था आहे. जसं देव आहे, ऋषी आहे, मानव आहे, तसं पितर आहे, यक्ष आहे, राक्षस आहे, नाग आहे, किन्नर आहे, हे शाश्वत आहे. आमच्या स्थूल दृष्टीला या सगळ्या प्रकारांचं दर्शन घडत नसलं तरी सृष्टीमध्ये या सर्व अवस्था सूक्ष्म आणि सूक्ष्म पातळीवरती निश्चित आहे. त्या हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेले आहे. ऋषी मंडळींनी संत मंडळींनी त्याचा अनुभव अभ्यास करून मांडणी केलेली. त्याचा स्तर स्पष्टीकरणाकरता ही वेळ आणि हे स्थळ नाही. त्या पितरांची कन्या आहे मीना, ती योगिनी आहे. तिच्या अजून दोन बहिणी आहेत, त्याही योगिनी आहेत. एकदा ब्रह्मसभा भरलेली होती. त्या ब्रह्मसभेमध्ये सर्व देवदेवता उपस्थित होत्या.

0: देवदेवता उपस्थित असताना तिथे ऋषी मंडळीमध्ये श्रेष्ठ असलेले सनत कुमार ऋषी उपस्थित झाले. त्या सनत कुमार ऋषींचं स्वरूपच जरा विचित्र आहे. दिसायला 5 वर्षाचे आहे पण 1000 वर्ष असं ज्यांचं आयुष्य होऊन गेलेले आहे आणि दिगंबर राहतात. अंगावरती वस्त्राधिकार आहेत, दिगंबर. या योगिनींनी त्यांचा उपहास केला. या 3 बहिणी आहेत, पितरांच्या 3 कन्या, त्यात मेना ही ज्येष्ठ आहे. या 3 योगिनींनी या पितरांचा, या ऋषींचा उपहास केला. शरद कुमारांना अतिशय राग आला, क्रोधी आहे. त्यांनी त्यांना शाप दिला. या 3 आपला झालेली चूक स्वीकारून शरद कुमारांचं पुन्हा सांत्वन करून उशाप मागितला किंवा पुन्हा त्यांची प्रार्थना केली आणि चुकलो, क्षमा याचना केली. त्या क्षमा याचनेच्या पोटी प्रसन्न झालेल्या शरद कुमारांनी त्यांना सांगितलं की काळजी करू नये, माझ्या शापाने तुम्हाला पृथ्वी तलावरती जावं लागेल खरं, पण तो तुमचा जो काही पृथ्वी तलावरचा अंश अवतार किंवा प्रकटीकरण आहे, अंश रूपाने वावरण आहे, ते एक प्रकारे मानव जातीला वरदान आहे, मानव जातीचा आधार आहे आणि तुमचाही उद्धार आहे. मीना, तू गिरिराज हिमालयाची पत्नी व्हावस. या गिरिराज हिमालयाची पत्नी होऊन तुझ्या पोटी तुझ्या द्वारा जी अवतार घेईल ती भगवती जगदंबा असणार आहे. ती भगवान शिवांची अर्धांगिनी होणार आहे आणि आपली कन्या भगवान शिवांच्या अर्धांगिनी होऊन जे काही तुला प्राप्त होणार आहे तू उद्धरून जाणार आहेस आणि तू अशा कन्येला जन्म देऊन मानव जातीचा उद्धार करणार आहे. तुझी जी धाकटी म्हणजे मधली बहीण आहे ती राजा जनकाची पत्नी होईल. विदेहराज जनक याची ती पत्नी होईल. तो शिरध्वज नावाचा जो जनक राजा आहे त्याच्या पत्नीच्या द्वारा तू जेव्हा तिथे नांदती आहेस तेव्हा तिथे तुझी कन्या सीता होईल. ती भगवान श्रीरामांची म्हणजे भगवान विष्णूंची अनपायनी स्वरूपाची लक्ष्मी आहे. ती तुझी कन्या तिच्या धाकट्या म्हणजे मधल्या बहिणीला आणि तिसऱ्या कन्येबद्दल सुद्धा असाच अलौकिक वरदान त्यांनी दिलेलं होतं. ते वरदान म्हणजे तू सुंदर असा जो वृंदावन गिरी प्रदेश आहे त्या वृंदावन गिरी प्रदेशामध्ये वृषभानूची पत्नी होतील, तृतीय क्रमांकाची जी कन्या आहे ना तिला दिलेलं वरदान. आणि त्या वृषभानूच्या द्वारा तू भगवती राधा हिला प्रकट करशील. नित्यधामामध्ये नित्य लीलाधामामध्ये राहणाऱ्या या महान तत्वांना भूतलावरती प्रकट करण्याकरता तुमचं माध्यम बनणार आहे. तुम्ही माझा अपमान केलाय, मी तुम्हाला शाप दिलाय पृथ्वी तलावरती जाण्याचा, पण त्या व्याजाने त्याच्या बदल्यात तुम्ही जगताला उपकारक व्हाल. ती मेना हिमालयाची पत्नी आहे. आपल्याला मेनेचं चरित्र किंवा हिमालयाचं चरित्र पाहायचंय इतरांचं, म्हणजे जेव्हा जेव्हा काळ मिळेल तेव्हा विदेहराज जनक वृषभानू यांचं चरित्र आपल्याला कुठेतरी ऐकायला मिळतच. हिमालयाने विचारलं कि त्या भगवती जगदंबेचं स्वरूप कसं आहे, तिची मी कशी तपश्चर्या. देवतांनी हिमालयाला शक्तीची उपासना भगवतीची उपासना करण्याची दीक्षा दिली. ती जगदंबा सर्वांवरती कृपा करणारी आहे, अनिंद्य सुंदरी आहे, जिच्या अंगांगातल्या रोमा रोमात हजारो हजारो चंद्रांची कांती सर्वत्र उपस्थित होते. दिव्य रूप धारण करणारी, शुद्ध वस्त्र धारण करणारी, हातामध्ये पाश आणि अंकुश असणारी, वर अभय मुद्रा धारण करणारी, करोडो करोडो सूर्यांच प्रदीप्त असं शांत तेज तिचं आहे. त्या भगवती जगदंबेची आराधना हिमालयाने भगवतीची उपासना करायला प्रारंभ केला. जे देवतांनी दिलेलं सुंदर असं ध्यान होतं त्या ध्यानाद्वारे हा हिमालय त्या भगवती जगदंबेची नित्य आराधना करतोय. साऱ्या देवदेवता मिळून भगवती जगदंबेला शरण केलेल्या होत्या आणि देवदेवतांनी जी अंबिकेची स्तुती केलेली होती ती अंबिका दिव्य रूपाने देवदेवतांनाही दर्शन देती झालेली होती. शरद कुमारांच्या वचनाने मीना हिमालयाची पत्नी बनलेली आहे. हे माते, आम्ही तुला प्रार्थना करतो की तू मेनेकडे अवतार घ्यावास. भगवान शिवांची नित्य अर्धांगिनी असतो, भगवान शिवाय एकाकी आहे. तू आपल्या एका अंशाने जेव्हा भूतळावरती प्रकट होशील तेव्हा तू शिवांनाच आपला पती योजाव वराव. देव कार्या करता, सृष्टी कार्या करता तू हे कष्ट सहन कर. अवतार या शब्दाचाच अर्थ असा आहे अवतृ वरून खाली येणे याला अवतार असं म्हटलं. एक स्थिती आहे त्या स्तरातन त्या स्थितीतन आपल्याला बदलवून घ्यायचं अवतार घेणे. दिव्य स्थानावरती दिव्य धामावरती दिव्य धामात दिव्य तत्वामध्ये ह्या देवदेवतांचा वास आहे परमात्म तत्वाचा वास आहे. तो जेव्हा सगुण साकार होतो निर्गुण निराकाराचा सगुण साकार होतो तेव्हा अवतार असा आम्ही शब्द प्रयोग करतो. वरून खाली येतो आम्हाला असं वाटत की आम्ही पृथ्वीवरती आहोत आणि अजून असेच काहीतरी वरती मजले असतील त्याप्रमाणे वरच्या मजल्यावरनं उतरून येणारा तो असा काही वरचा आणि खालचा भाग नाहीये. भाग असा आहे की त्यांची जी काही दिव्य अशी अवस्था आहे चिन्मय अवस्था आहे त्या दिव्य चिन्मय अवस्थेतन ते सगुण साकार पंचभौतिक स्वरूपाचे होतात. हा अवतार ही स्थिती बदलणे चिन्मय अवस्थेतन पंचभौतिक स्वरूपात सगुण साकार मग इंद्रिय गोचर नेत्र गोचर होणार एरवी मनाच्या बुद्धीच्या आणि आत्म्याच्याही पलीकडच्या स्तरात दिव्य स्तरामध्ये दिव्य तत्वामध्ये राहत असतात असतात ते निर्गुण तत्व आहे. निर्गुणात सगुण साकार होणं याला अवतार असं आम्ही मानतो. जगदंबा देवतांवरती कृपा करून म्हणाली होती हे महाविष्णो हे विनंची हे विधो ब्रह्मदेवा देवतांनो मुनिगणांनो मी तुम्हाला वचन देते ऐका. तुम्ही सर्वजण आपापल्या स्थानी परत जा. मी निश्चयाने मेनेकडे अवतार धारण करणारे रुद्रदेवांची पत्नी होईल. भगवान शिवांची लीला अत्यंत अद्भुत आहे. ज्या यज्ञामध्ये माझ्या स्वामींचा अनादर झालेला मी पाहिला तेव्हा मी आपला जो अंशभूत देह आहे तो देह अग्नीच्या स्वाधीन केलेला होता. माझ्या पित्यानेच माझा अनादर केल्यामुळे मी त्याच्यापासून निर्माण झालेले हे शरीर सोडून दिलेलं आहे. मला वाटतं ही भगवान रुद्रदेवांचीच इच्छा आहे की मी पुन्हा भूतलावरती यावं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मी भूतलावरती मेनेकडे अवतार धारण करीन. तुम्ही काळजी करू नका. जेव्हा भगवती जगदंबेच कृपा आशीर्वाद देवतांना मिळाला त्यांना मोठा आनंद झाला. हिमालयाची तपश्चर्या मेनेसह अत्यंत सुंदर रीतीने सुरू आहे. कठोर अशी तपश्चर्या करतोय जगदंबेचं सातत्याने स्मरण करतोय. तेव्हा त्या गिरिराज हिमालयाच्या समोर भगवती जगदंबाची प्रकट झाली. तिचं जे अनुपम असं स्वरूप पाहिलं त्या अनुपम स्वरूपाला पाहिल्यानंतर तर गिरिराज हिमालयाला आणि मेनेला काय बोलावं तेच कळलं. मोठ्या सुंदर शब्दामध्ये तिने भगवती जगदंबेची स्तुती केली. हे चंडिके समस्त पदार्थांचं मनोवांचित पदार्थांचं दान करणारी महादेवी मी तुला प्रणाम करते. तू नित्य आनंद प्रदान करणारी माया तू योग निद्रेचं स्वरूप आहे जगताची जननी आहे. भक्तांवरती अनुग्रह करण्याकरताच हा सुंदर अनुग्रह विग्रह तू धारण केलेला आहे. जे जे काही स्त्रीवाच्य या जगतामध्ये ते यज्ञयावत तुझं स्वरूप आहे. तू सर्व कारणांचं कारण आदि कारण आहेस. भगवंताची नित्य लीला शक्ती आहेस. त्यामुळे तुला नित्य प्रकृती म्हटले गेले. आज माझ्यावरती प्रसन्न आहात मला मोठा आनंद होतोय. भगवती जगदंबा मेनेला म्हणाली तुझ्या स्तुतीने तर मी प्रसन्न आहे. काय हवं ते वरदान मला न देणं असं काहीही नाही अदेय काहीही नाही. शब्द सोपे असतात अर्थाने आपल्याला शब्दाचा अर्थ कळतो पण भाव मोठा विलक्षण असतो. जेव्हा जेव्हा भगवान परमतत्व प्रकट झाले तेव्हा तेव्हा भगवंताच्या मुखात हे वाक्य आहे की मला न देण्यासारखं असं काहीही नाही, अधेय मोरे कृष्ण नाही. या शब्दाचा मागोवा घेतला तर अर्थ लक्षात येतो की तो असं म्हणू इच्छितोय की जर समजा तुम्ही मलाच मागितलं तर मी सुद्धा तुमच्या सेवेकरता मला देऊन टाकतो, इथपर्यंत मला देण्यात काहीही वावर वाटत नाही. ही म्हणून त्याची उदारता आहे. असा उदार मेना म्हणाली जगदंबे देवतांची इच्छा आहे, त्या देवतांच्या इच्छेनुसार आणि देवतांच्या कार्यकरता आम्ही तपश्चर्या केली आणि तुम्हाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आमच्याकडे पुत्री रूपाने यावं, कन्या रूपाने यावं अशी आमची इच्छा आहे. भगवती जगदंबा म्हणाल्या मी तुझ्याकडे येण्यापूर्वी तू न मागितलेला ही वर मी तुला देते. तुला 100 बलवान पुत्र होतील, त्यामध्ये एक अत्यंत बलिष्ठ सुंदर पुत्र असेल जो मोठा असेल, आणि त्यानंतर मी तुझ्याकडे अवतार धारण केली, मी तुझी कन्या होऊन वावरे, मी तपश्चर्य भगवान शिवांना प्राप्त करेन. पण सुंदर वरदान दिलंय भगवती जगदंबेने मैनेला. हिमालय अत्यंत प्रसन्न झाला. हिमालयाच्या हृदयामध्ये जेव्हा जगदंबेचा अंश प्रकट झाला, हिमालय पण मोठा आनंदामध्ये आहे, मैनावती सुद्धा आनंदामध्ये आहे, आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये मोठ्या आनंदाने वावरत आहे, दिवस मास उलटत आहे. मैना मीना आपल्याला गर्भवती मानते आणि एका सुंदरशा प्रसंगी एका उत्तम काळात जो चैत्र महिन्याचा शुक्ल पक्ष नवमी तिथी आणि मध्यरात्र चैत्रातल्या शुक्ल नवमीला मध्यरात्री मृगशीर्ष नक्षत्रावरती भगवती जगदंबा काली स्वरूपामध्ये हिमालय आणि मैनेच्या घरी प्रकट झालेल्या होत्या. तिथी वार नक्षत्र अत्यंत सुंदर होत, देवदेवता उपस्थित झालेल्या होत्या. हिमालयाकडे झालेल्या कन्येच्या जन्माच्या निमित्ताने त्यांनी मोठा आनंद केलेला होता. आज राम जन्मोत्सव, आज कृष्ण जन्मोत्सव आपण ऐकत आलो, पण भगवती जगदंबेचा हा जो काही जन्मोत्सव आहे हा शिवपुराणाच्या कथेमध्ये मोठा गोड वर्णन केलेला आहे. ही छोटीशी कन्या त्यांच्याकडे अशी सुंदर वाढू लागली आणि त्यांनी तिच्या लालन पालनाचा इतका आनंद घेतला, तिनेही आपल्या बाललीलांचा आपला त्यांना मोठा आनंद दिलेला. विलक्षण सद्गुणी कन्या, देवदेवता दर्शनाला यायच्या, ऋषीगण 8 वर्षाच्या या कन्येचा मोठा सुंदरसा भाग सांगितला, नामकरण झालं. कधी त्याला तिला काली म्हणायचे, कधी तिला पार्वती म्हणायचे. 8 वर्षाची झालेली होती, 8 वर्षाची झालेली होती अशा वेळी नारदजी जगदंबेचा जन्मोत्सव, जगदंबेचा जन्म झालेला आहे पाहून हिमालयाकडे त्या कालीचं पार्वतीचं दर्शन घ्यायला आले. नारदांनी तर मोठ्या आनंद भराले, त्या जगज्जननी जगदंबेचं दर्शन घेतलं, त्यांना मोठा आनंद झाला. सहजच कौतुक करू म्हणून त्यांनी तिचे हस्तरेषा तपासल्या. नारदांचं काही लीला नाट्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईलच अशातलं, काय करतील आणि कसं करतील. आणि आपल्याकडच्या सगळ्याच गोष्टी अशाच असतात, त्यातल्या त्या मुलीचे आई वडील म्हटले तर फारच नाजूक गोष्ट असते. मुलीच्या आई वडिलांचं मन फार नाजूक गोष्ट, त्यातल्या त्यात जर असा जाणता नेणता ब्राह्मण वगैरे महाराज मंडळी जर आपल्या घरी आली तर त्यांना हा मोह टाळताच येत नाही की माझ्या मुलीचं जरा काय असेल तर ते सांगा. मोहा पाई प्रेमा पाई नारदांना तिचा हात बघायला जेव्हा सांगितलं, नारदांनी कौतुकाने प्रेमाने तिचा हात बघित हिमालयाला म्हणाले, हिमालया तुझ्याकडे ही कन्या अत्यंत सुंदर रीतीने आली, खरंच हिच्या पतीकरता ही मोठी सुखदायिनी आहे, तिच्याची कीर्ती वाढवणारी आहे आणि जगतातल्या सर्व स्त्रियांमध्ये ही पातिव्रत्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणार आहे. तुझ्या कुळाची कीर्ती हिच्यामुळे वाढेल, हिच्यामुळे तुला नेहमी आनंद प्राप्त होत राहील. पण खरं सांगू का, माझं मन सांगायला कचरतंय, सांगावं की न सांगावं असं मला वाटतंय. एक गोष्ट हिच्यामध्ये जरा चुकीची आहे, हिच्यामध्ये खोट आहे. हिच्या हातावरची एक रेषा असं सांगते की हिला मिळणारा जो पती आहे ना तो काही तो दिगंबर असणार आहे, त्याच्या आई वडिलांचा पत्ता नसेल, ज्याला घरादाराचा पत्ता नसेल, तो स्मशानात राहणारा, कुवेश धारण करणारा, सगळ्या अमंगल वस्तू त्याच्याकडे असतील असा पती हिचा असेल. मी नाही म्हटलंय नारदांच्या वाक्याने मोठे व्यथिती झाले, पण नारदांचं वाक्य आहे, आधीची वाक्य सगळी चांगली. नारद म्हणतात की पती करता आनंददायी असणारे, पित्या करता कीर्ती वाढवणारी असणारे, पतिव्रता असणारे, एवढं सगळं चांगलं आहे, तर पती कसा मिळेल त्यावर दुःखी होण्याचं काय कारण आहे. पण आनंद झाला म्हणाले आपली वाक्य चूक ठरणार नाही. नारद म्हणाले हिमालय खरं सांगू, हिच्या या हस्तरेषेमध्ये जे काही वैकुंठ आहे त्याबद्दल मी तुला उपदेश करतो, तुला मार्गदर्शन करतो. हिच्या मनात जर भगवान शिवांची प्रीती निर्माण झाली आणि हिने जर शिवांची उपासना केली ना, हे सगळे जे काही वर्णन केलेले गुण अथवा हे सगळं वर्णन शिवांना लागू होतं, पण ते अत्यंत योग्य होतं. म्हणजे शिवच हिला योग्य आहे असं माझं मत आहे. नारदांचं गिरीराजांनी मोठं सुंदर स्वागत सत्कार केला. नारदांनीही शिवांचं तत्व भगवती जगदंबेच्या समक्ष हिमालयाला वर्णन करून सांगितलं. त्या शिवतत्वाचं श्रवण करता करता ती छोटीशी बालिका भगवान शिवांच्या गुणवर्णनाने भगवान शिवांचं चित्र मनामध्ये तयार करते. छोटीशी लहान आहे बालिका, नारदांनी वर्णन केलं म्हणून तिच्या मनामध्ये भगवान शिवांची मोठी सुंदर प्रीती निर्माण झाली. नारदांना मोठा धन्यवाद दिला हिमालयाने. नारद जे निघून गेले, नारदांनी सांगितलेल्या या सगळ्या चर्चेनंतर हिमालयाच्या घरी पार्वती वाढतीये. हिमालयाला स्वप्न पडतंय, महिलेला काळजी वाटतीये. महिला पुन्हा पुन्हा येऊन प्रार्थना करतीये की काहीतरी करा, आपल्या या मुलीबद्दल जे काही वर्णन नारदांनी केलेलं होतं ते ऐकून माझं मन दिवस रात्र व्यथित होत असतं, त्यामुळे काही ना काहीतरी असं करा की ही भगवान शिवांची आराधना करेल, शिव हिला पती म्हणून मिळतील, हिचं सगळं नीट होईल ना, आई ना काळजी. भगवान शिव तर आपल्या आनंदामध्ये निमग्न.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 57वा श्लोक आहे. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ति उपासना नित्य ने.

पहिल्या चरणात ते म्हणतात, जगी होई जे धन्य या राम नाम आहे. थोडक्यात त्यांनी सांगितलं, राम नाम घ्या. आपण दरवेळेला समजून घेऊया, राम नाम घ्या असा अर्थ काहीही करावं, कसंही वागावं, कुठेही जावं आणि राम नाम घ्यावं म्हणजे जीवन धन्य होतं असा त्याचा अर्थ नाही आहे. राम नाम ह्याचा अर्थच मुळे आत्मारामाचं चिंतन, त्या रामचंद्राचं स्मरण, आणि त्याचं स्मरण ह्याचा अर्थ बाकीच्या सगळ्या गोष्टीचं विस्मरण. ज्या आसार गोष्टी आहेत, वस्तू आहेत, पदार्थ आहेत, इंद्रियजन्य विषय आहेत, त्या सर्वाचं विस्मरण होईल तेव्हाच रामाचं स्मरण होईल. किंवा रामस्मरणातच या सगळ्या ऐहिक गोष्टी आपल्याला हाताळायच्या आहेत, करायच्या आहेत. त्याला पाया रामस्मरणाचा पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे कशाने, या राम नामे. राम राम राम म्हणता म्हणता श्रीराम श्रीराम, मग श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम राम कृष्ण हरी म्हणा, काही म्हणा. म्हणणं याला महत्त्व नसून स्मरण याला महत्त्व आहे. म्हणून नामोच्चार आणि नामस्मरण असं आलं पाहिजे. आणि पुढे इतकी अवस्था आली पाहिजे की स्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही, इतराचं विस्मरण आहे. किंवा ते स्मरण करत असता त्या सर्वामध्ये रामाचंच दर्शन घडत आहे, अशा तऱ्हेचा बोध व्हायला पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे या रामनामे, या रामनामाने. आणि काय करायला पाहिजे त्यासाठी रामस्मरणाबरोबर? क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे. नित्यनेमे ह्याला एक महत्त्व आहे. केव्हा तरी सकाळी 5 मिनटं नामस्मरण केलं, भगवंताची पूजा केली, पूजा अर्चा भजन वाचन, ग्रंथ वाचन, पुराण वाचन काय केलं, आणि दिवसभर पुन्हा त्याचं स्मरण झालं नाही असं नाही चालणार. नित्य आणि नेमे त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, वर्षानुवर्ष सातत्य पाहिजे. जी साधना आपण करायला लागलो ती नित्य नेमाने घडली पाहिजे. सगळे मनाचे श्लोक बघितले आपण तर ते साधकासाठी आहेत, साधनेसंबंधी मार्गदर्शन करणारे आहेत. ज्याला ईश्वराची ओढीच नाही आहे, ज्याला परमार्थापाशी काही वावडच आहे, त्याची आवडच नाही आहे, त्याला हे सगळं सांगून काही उपयोग नाही आहे. निदान पक्षी मुमुक्षू तरी पाहिजे. साधक असेल तर तो का जास्त समजून घेईल, कारण श्लोक हे सगळे सोपे नाही आहेत. एकच विषय सांगायचा आहे त्यांना सगळ्या श्लोकातून, वेगवेगळ्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की बाहेरच्या गौण गोष्टी आहेत त्याला फार महत्त्व द्यायचं नाही, करायच्या उत्तम प्रकाराने करायच्या आहेत, परंतु चिंतन भगवंताचं आणि तिकडे जाण्याचं असायला पाहिजे. त्यासाठी क्रिया भक्ती उपासना ह्या करायला पाहिजेत. क्रिया म्हणजे आपलं कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते उत्तम प्रकारे करायला पाहिजे तन मन धनाने. पण त्या कर्माचा मोहरा भगवत प्राप्तीकडे गेला पाहिजे. नुसतं पोटासाठी नोकरी करतो, पोट भरण्यासाठी स्वयंपाक करतो, जेवण करतो असं म्हणायचं नाही. उदर भरणं न हे जाणीजे यज्ञ कर्म, किंवा ते जे विहित कर्म असेल प्राप्त कर्तव्य, ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा ह्याची परमसेवा माझं सर्वात्मकाची, ती माझी सेवा म्हणून करायची. काही कर्म असो, घर झाडायचं असेल तरी मंदिर झाडतो असा भाव पाहिजे, स्वयंपाक केला तर भगवंत जेवायचा आहे असा भाव पाहिजे. जेवत असताना प्रत्येक घास हा त्या वैश्वानर उदरामध्ये जो आहे त्याला आपण आहुती देतो आहे असा भाव पाहिजे. त्याचं स्मरण करून त्याला ते दिलं पाहिजे. ह्याचा अर्थ प्रत्येक कृतीमध्ये त्याचं अधिष्ठान पाहिजे. म्हणून क्रिया तशी केली पाहिजे, कर्माच्या अंगाने कर्मयोग साधला पाहिजे. भक्ती, भक्ती ही तर पाहिजेच, हा पायाच आहे. कर्माचा असा साधनेचा पाया आहे, तसा भक्ती ही पहिल्यापासून कर्मापासून ज्ञानापर्यंत सर्वामध्ये अनुस्यूतच आहे. भक्तीची साधना
ज्ञान पूर्व भक्ती ज्ञानो

तर भक्ती, ज्ञान झालं तरी भक्ती पुन्हा पाहिजेच आहे. आणि भक्ती म्हणजे भगवंतावरचं प्रेम. माणसं एकमेकात प्रेम करतात त्याला भक्ती म्हणत नाही, ते प्रेम असतं. कधी असतं, कधी कमी होतं, कधी ओट व्यक्त्याला. पण भगवंताचं प्रेम म्हणजे भक्ती ही मात्र नेहमी चढती वाढती असते. वर्धिष्णू, कमी झाली असं नाही. पूर्वी भक्ती होती आता नाही असं नाही, वाढती आहे. त्यामुळे ही भक्ती, कारण भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, आत्मज्ञान, परमेश्वराचं ज्ञान जर हवं असेल तर भक्तिमार्गाने सोपते. भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मला भक्तीनं जाणला जातो मी कसा आहे केवढा आहे तो, आणि जाणायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं, आणि एकरूप झाल्यानंतर पुन्हा वेगळेपणाने भक्ती करायची. भक्ती हा सुरुवातही आहे आणि शेवटही आहे अशीही आहे. म्हणजे भक्ती आहे आणि उपासना. उपासना म्हणजे उप आसनं, भगवंताच्या सन्निध राहणं, जवळ राहणं, निरनिळ्या पातळ्यावर. जसं आपण उपवास म्हणतो, उपास नव्हे उपवास. उप म्हणजे जवळ राहणं, वास त्याच्या जवळ राहणं. म्हणून उपवासाच्या दिवशी जास्त ध्यान नाम, जास्त स्मरण असं केलं तर तो उपवास सार्थकही लागला. नुसतं उपवास म्हटल्यानंतर उपवासाचे फराळ खायचे जिन्नस खाल्ले म्हणजे उपवास झाला असं नाही आहे. म्हणून इथं उपासना ही अखंडच चालू पाहिजे, नित्य नेहमी, जन्मभर. एखादा म्हणला किती वर्ष करायची, आपण किती वर्ष जेवतो बरं? रोज जेवतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जेवतो, खातो, पाणी पितो, राहत नाही. तसे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत उपासना ही करायलाच हवी आहे. आणि पहिल्यांदा तिची सवय लावायला हवी, पुढे आपोआपच ती सवय जडते. जसं इंद्रिया पडिले वळणं इंद्रिया सकळा, तसं त्याला असं वाटतं ध्यान करायचं नाही तर करायचं काय, मग परमेश्वराचं नाम घ्यायचं नाही तर मग दुसरं काय करायचं, काय बोलायचं आहे, काय जगामध्ये बोलण्याजवळ. आपोआपच त्याला इतर गोष्टीतलं वैयर्थ लक्षात येतं आणि तो भगवत भक्तीमध्ये लागतो. क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमे. उदासीनता तत्वतः सार आहे. आणि या सगळ्या उपासनेतून, नित्यनियमाने केलेल्या भजन पूजनातून काय साधायचं आहे? उदासीनता, तटस्थता. जे सर्व काही करतो आहे, ऐक, सर्व गोष्टीत आहे, संसारातच आहे, देहातच आहे पण विदेही अवस्था भोगतो आहे, संसारातच आहे पण संसाराच्या पलीकडे आहे, अतीत आहे, मायेत आहे पण मायेच्या अतीत आहे, त्रिगुणांचा उपयोग करतो आहे पण गुणातीताची अवस्था प्राप्त करून घेतो आहे. अशा तिथेने उदासीनता सर्वथा सार आहे. त्याच्यामध्ये ही जी आहे ती तत्वतः सार काय आहे? उदासीनता, सर्व करतो आहे. उदासीनता म्हणजे नैराश्य, चेहरा पाडून बसलेला आहे असा त्याचा अर्थ नाही. उलट तो अलिप्त असल्यामुळेच आनंदात आहे, कारण कशामध्ये तो इन्व्हॉल्व झालेला नाही, गुंतलेला नाही, मोहात ममत्वात सापडलेला नाही, कशाची आसक्ती नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपण कशात ना कशात तरी गुंतलेलो असतो. आपलं झालं स्वतःचा देह, देहाभोवतीच्या गोष्टी, त्याच्यातून बाहेर पडलो दुसऱ्याच्या गोष्टी, इतर जगाचे कारभार, नातेवाईक आहेत, आजूबाजूची मित्रमंडळी आहेत, त्याच्यात पुन्हा गुंतो. म्हणून ते जे म्हटलेलं आहे की उदासीनता हेच सार आहे हे पक्कं लक्षात घेऊन सदा सर्वदा नेहमीच. सदा सर्वदा हा समर्थांचा अगदी आवडता शब्द आहे. सदा सर्वदा ह्याचा अर्थ नित्य नेम. एकदाच असं म्हणून सांगत नाहीत की नेहमीच रात्रंदिवस सकाळी करायचं का रात्री करायचं नाही असा प्रश्न नाही, तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. अंतःकरणात त्याच्या कुठेही काही गोंधळ राहत नाहीत, कप्पे राहत नाहीत, काही साठवून धरलं जात नाही, मोकळेपणाने वागतो. त्याचं कारण एकच आहे की अंतःकरण इतकं मोकळं आहे, निर्मळ आहे, प्रांजळ आहे, सरळ आहे की त्याच्यामध्ये विकाराला स्थानच नाही आहे. आणि विकार गेले की स्वच्छ झालं सगळं.
जोपर्यंत विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, मच्छर आहे, दंभ आहे, तोवर तो त्याच्या पाठीमागं सारखा धावत असतो. निस्तब असला तरी विचारांचं वावटळ डोक्यामध्ये असतं. पण असं इथं नाही आहे. सगळं काही पाहतो आहे पण साक्षीभावाने त्याच्याकडे आहे. सगळं पाहतो साक्षीभाव आहे. जिथं त्याला काही आवश्यकच असेल त्याच्यात पडणं, विचार करणं, तर तो पडतो, नसेल तर त्याच्यात पडत नाही. त्यामुळे साहजिकच सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. वृत्ती हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून पुढचे काही श्लोक त्यांनी वृत्ती या शब्दावरती बोललेले आहेत. ही वृत्ती काय काय व्याप करते आणि मोकळी वृत्ती असली की ती आपल्याला किती मदत करते. जसं मनच आहे, मन हे एव साधनम बंद मोक्ष एव म्हटलं आहे, तर बंधाला कारण मनच आहे, मुक्तीला कारण हे मनच आहे. तेच एक शस्त्र, पण कसं फिरवलं त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं ही जी वृत्ती आहे ही कशी कुठं ठेवावी त्याच्यावर अवलंबून आहे. इथं ह्याची वृत्ती मोकळी आहे, त्यामुळे तो अलिप्तपणाने राहू शकतो, आनंदात राहू शकतो आणि दुसऱ्यालाही आनंद देऊ शकतो. म्हणून हे पह, जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्राला पाहून त्यांना मोठे नवल वाटले.

तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले. तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी 1 याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले.

सर्व नवनाथांनी एकूण 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्यपाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बली सर्वग्रहशमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंखचक्रगदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देही मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 8 सप्टेंबर. थोडंच वाचावं पण त्याचं मनन आणि आचरण करावं. माया म्हणजे काय? तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसतं आणि नाचतं ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचं विस्मरण होतं तेव्हा आपण मायेच्या आधीन आहोत असं समजावं. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचं कितीही वर्णन केलं तरी निर्गुण रूप समजायचं नाही, म्हणून सगुण रूपच आपण पाहावं आणि त्याचंच पूजन करावं. मी निर्गुणाची उपासना करतो असं जो म्हणतो त्याला खरं म्हटलं म्हणजे निर्गुण हे काय ते समजलंच नाही, कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही. एकाने मला सांगितलं की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावर मी त्याला म्हटलं की तर मग तुम्हाला समाधान मिळालंच आहे. त्यावर तो म्हणाला तेवढंच काय ते मिळालं नाही. मग एवढं वाचून काय उपयोग झाला? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचं आहे? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी, देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करीत जावं, म्हणजे सर्व काही मिळतं. जो जेवायला बसतो तो माझं पोट भरावं असं कधी शब्दांनी म्हणतो का? पण जेवण झालं की आपोआपच पोट भरतं. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय? म्हणून आपण फारसं वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरं साधन बाजूलाच राहतं आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडंच वाचावं आणि त्याचं मनन करावं. शरीराच्या अगदी लहान भागाला लागलं तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल, आणि त्या दिवसांचेच महिने, महिन्यांचंच वर्ष आणि वर्षांचंच आपलं आयुष्य बनलेलं असतं. या दृष्टीने आपलं सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरं, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरलं तर तो आपल्याला सुखसमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजेच भगवंताचे होणेच होय. देवाला मानावं आणि त्याला आवडेल तेच करावं, हेच परमार्थाचं सार आहे. देह केव्हा जाईल याचा नेम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असं म्हणू नये. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगावाति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो नमस्कार. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर
2: आणि मी आशिष केसकर आपलं स्वागत करीत आहोत.
1: आम्ही आपल्याला भारताच्या प्राचीन पुराणांचा परिचय करून देत आहोत. या पुराणांमध्ये मानवी जीवनासह संपूर्ण चराचराच्या उत्पत्तीचं तसंच स्थितीचं आणि लयाचं म्हणजेच संपूर्ण सृष्टीच्या नियमनाचं तत्व विस्तृतपणे मांडलंय.
2: या पुराणांमध्ये काय दडलंय हे उलगडून दाखवण्यासाठी आम्ही ओळख 18 पुराणांची ही मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत. श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाचा परिचय करून घेत आहोत. आजच्या भागात आपण शिवपुराणातला शिवलिंग विषयक विचार जाणून घेऊयात. पुराण वाङ्मय हा ज्ञानाचा समृद्ध खजिना आहे. त्यामध्ये अनेक ज्ञानशाखांचा परामर्श घेतलेला दिसून येतो. म्हणूनच सृष्टीची उत्पत्ती, प्रलय, विविध देवतांची उपासना, पृथ्वीवरचे भूप्रदेश, राज्य, तिथल्या राजांची वंशवळ यासारख्या ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, तत्वज्ञान विषयक अशा अनेक विचारांची माहिती आपल्याला या पुराणांच्या माध्यमातून मिळते. शिव, विष्णू, देवी अशा अनेक उपास्य देवतांच्या प्रतिपादनाला अनुसरून पुराणांचं शैव, वैष्णव असं वर्गीकरण केलंय. स्कंद पुराण, लिंग पुराण, शिवपुराण ही प्रामुख्याने शैव पुराणं मानली असली तरी इतरही पुराणांमध्ये या विषयांच्या अनुषंगाने शिवाच्या महात्म्याचं वर्णन केलंय. शिव या आपल्या आराध्य दैवताचा विचार करत असताना शैव पुराणांनी शंकराच्या विविध कथा, शिवोपासनेचा महिमा, वैदिक आणि तांत्रिक उपासना, आचारधर्म, विशेषतः शैवाचार, शिवशक्ती रहस्य, शिवभक्ती, त्यासाठी आवश्यक नियम, व्रत, शिवाद्वैताचं तत्वज्ञान, योगसाधना, मोक्षमार्ग, शिवसाक्षात्कार अशा अनेक विध विषयांचं सविस्तर वर्णन केलंय. शिवभक्ती आणि शिवोपासनेचा विचार करताना शिवलिंगाविषयीचा उहापोह अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच पुराणांनी लिंगपूजनाला महत्व दिलंय. त्या संदर्भात पुराणांमध्ये शिवलिंग विषयक विवेचन अतिशय विस्ताराने आलंय. कालदृष्ट्या विचार करता स्कंद पुराण, लिंग पुराण, शिवपुराण असा या शैव पुराणांचा क्रम लावता येतो. शिवलिंग विषयक संकल्पनेचा विकासही याच क्रमाने अधिकाधिक झालेला आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच शिवपुराणामध्ये याविषयी आपल्याला विस्तृतपणे माहिती मिळते. शिवपुराणातल्या पहिल्या विद्येश्वर संहितेमध्ये साध्य साधनांचं विश्लेषण केलंय. ब्रह्मदेवाच्या उपदेशानुसार शिवपदाची प्राप्ती हे साध्य आहे आणि श्रवणेंद्रियांनी भगवंताविषयी तसंच त्यांचे गुणविशेष, त्यांच्या अगाध लीला याविषयी श्रवण करणे, वाणीने त्यांचं कीर्तन करणे आणि मनाने मनन करणे हेच साधन सांगितलंय. उपनिषदांच्या धर्तीवर श्रोतव्या, कीर्तितव्या, मंतव्या या त्रिसूत्रीवर शिवपुराणाने भर दिलाय. जे श्रवण, कीर्तन, मनन या तीन साधनांच्या अनुष्ठानाला असमर्थ असतील त्यांच्यासाठी सुगुणोपासना हा दुसरा उपाय शिवपुराणात सांगितलाय. ह्या वर्गातल्या लोकांनी शंकराचं लिंग किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून नित्य पूजन करावं, ज्यायोगे ते संसारसागर तरून जातील.

देवता शिवापासून निर्माण होत असल्यामुळे त्या सकल आहेत, म्हणून त्यांचं पूजन साकार स्वरूपातच केलं जातं. त्यांच्यासाठी इतर कोणतंही प्रतीकात्मक चिन्ह नाही. पण ब्रह्मस्वरूपी शंकराची मात्र लिंग या प्रतीकाच्या स्वरूपात सर्वत्र पूजा केली जाते. लिंग हे शिवाचं प्रतीक आहे हे निश्चित झाल्यावर या लिंगाची उत्पत्ती कशी झाली याचं विवेचन शैव पुराणांमध्ये वाचायला मिळतं. खूप वर्षापूर्वी ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात घनघोर युद्ध झालं. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गर्व दूर करण्यासाठी त्या उभयतांच्यामध्ये शिवाने आपल्या निष्कल स्वरूपाचं प्रतीक म्हणून प्रज्वलित स्तंभ निर्माण केला. ह्या धगधगत्या स्तंभापासून त्याने जगाच्या कल्याणासाठी लिंगस्वरूप प्रकट केलं. हेच शिवलिंग म्हणून प्रसिद्ध झालं. आणि तेव्हापासून शिवलिंग आणि शिवमूर्ती या दोन्ही शिवाच्या प्रतिमा बनल्या. स्कंद पुराण, वायुपुराण आणि लिंगपुराणातही अशाच प्रकारचा वृत्तांत आला आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे पृथ्वी भयकंपित झाली. जर मी युद्ध रोखलं नाही तर पृथ्वीचा क्षय होईल या विचाराने शिवाने आपलं अग्निस्तंभमय रूप त्या दोघांच्या मध्यभागी निर्माण केलं. ते आद्यंतरहित होतं. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांना त्याने वेढून टाकलं होतं. त्याचा शेवट शोधण्यासाठी ब्रह्मदेव स्तंभाच्या वर तर विष्णू खाली खाली जाऊ लागले. पण हजार वर्ष लोटली तरी त्यांना शेवट सापडला नाही. शेवटी ते शिवाला शरण गेले. आपलं स्वरूप दाखवण्याची त्यांनी शिवाला विनंती केली. तेव्हापासून शिवाचं पूजन स्तंभस्वरूपात होऊ लागलं. पुराणातील या कथांमध्ये अग्निस्वरूप रुद्राचं प्रतिबिंब दिसून येतं. शिवपुराण आणि वामन पुराणातही शिवलिंगाच्या निर्मितीची एक कथा आली आहे. भगवान शिव दारुवनात गेले असताना त्यांचं लिंग पाहून स्त्रिया कामार्थ झाल्या. तेव्हा तिथल्या ऋषींच्या क्रोधामुळे शिवाचं लिंग गळून पडलं. ते पृथ्वी भेदून रसातळात गेलं. चराचर विश्व पेटून उठलं. ब्रह्मदेव आणि विष्णूंनी शिवाची मनधरणी केली. लिंग स्थिर होण्यासाठी योनिरूप धारण करण्याविषयी त्यांनी पार्वतीची प्रार्थना केली. प्रतिष्ठित स्थिर लिंगच लोकांसाठी कल्याणकारी ठरेल अशा भावनेने त्यांनी योनीसहित लिंगाची पूजा केली. तेव्हापासून सर्व देव शिवलिंगाचं पूजन करू लागले. देव शिवलिंगाची पूजा करू लागल्यावर विष्णूच्या सांगण्यावरून विश्वकर्म्याने देवांना त्यांच्या अधिकारानुसार शिवलिंग करून दिली असा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. उदाहरणार्थ विष्णूला नीलमण्याचं, इंद्राला माणकाचं, विश्वदेवांना चांदीचं आणि यमाला पाचूचं शिवलिंग करून दिलं. शिवपुराणात म्हटलंय की रत्नमय लिंग कृतयुगात सर्वश्रेष्ठ मानली गेली आहेत. त्रेतायुगात सोन्याचं, द्वापार युगात पाऱ्याचं आणि कलियुगात पार्थिवलिंग हे सर्वोत्तम आहे. त्याच्या उपासनेने ऐहिक सुखोपभोग आणि मोक्षाचाही लाभ होतो. उपासकाने शुद्ध पवित्र ठिकाणाहून माती आणून त्याचं शिवलिंग बनवावं. चार अंगुल उंचीचं सुयोग्य वेदी असलेलं शिवलिंग सर्वात उत्तम. ह्या प्रमाणाच्या निम्म्या मापाचं शिवलिंग मध्यम तर त्याच्याही निम्म्या प्रमाणाचं लिंग नीच प्रतीचं मानलं गेलंय. भस्माचं त्रिपुंड, रुद्राक्षमाळा आणि बिल्वपत्र यांनी लिंगपूजा करावी. प्रत्येक युगात श्रेष्ठ मानलेली ही सर्व लिंग चर किंवा जंगम आणि अचर किंवा स्थावर अशी दोन प्रकारची असतात. चरलिंग स्थूल असतात. चरलिंग अखंड करावीत तर स्थावर लिंग द्विखंड करावीत. लिंग आणि त्याचं पीठ किंवा वेदी हे दोन्ही भाग एकाच द्रव्याचे असावेत. पीठ मंडलाकृती, चौकोनी किंवा त्रिकोणी असावं. लिंगाची उंची साधकाच्या 12 बोटांएवढी असावी. यापेक्षा कमी उंची असल्यास फलप्राप्ती होत नाही. लिंग पीठाच्या मध्यभागी ठेवून ते स्थिर आणि पक्क करावं. लिंग आणि वेदी ही शिव आणि पार्वतीची प्रतीकं मानली गेली आहेत. शैव संप्रदायात शिव आणि पार्वतीचं म्हणजेच शिवशक्तीचं सामरस्य म्हणजे अद्वैत मानलंय. हीच कल्पना लिंग आणि वेदी यांच्या अतूट संबंधात प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून सहसा वेदीशिवाय लिंग दिसून येत नाही. श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणातल्या शिवलिंगाविषयीची माहिती जाणून घेत आहोत. योनिस्वरूप शक्ती आणि लिंगस्वरूप शिव हे जगाचे माता आणि पिता असल्यामुळे त्यांची पूजा
परमानंददायी आहे.

0: आपली उपासना करणाऱ्या भक्तावर शिव पुत्रवत अनुग्रह करून त्यांची मनोकामना पूर्ण करतात. म्हणूनच भावी जन्म टाळण्यासाठी जन्मदात्या शिवलिंगाची साधना अवश्य करावी असं शिवपुराणात सांगितलंय. लिंगपुराणातही वेदीला जगाचं मातृत्व बहाल केलंय. लिंग स्वतः शिवाचं प्रतीक असून वेदीसहित शिवलिंग जगाच्या उत्पत्तीचं आदिकारण मानलंय. म्हणूनच ते शिवलिंग म्हणून प्रचलित असलं तरी ते अर्धनारी नटेश्वराचं बोधचिन्ह आहे. ब्रह्मादी स्तंभपर्यंतम यस्मिन नेति लयम जगत एक भावम समापन्नम लिंगम तस्मादाहु बुधाहा अशी लिंग शब्दाची व्याख्या स्कंद पुराणात आढळते. ज्याच्यापासून उत्पत्ती त्याच्या ठिकाणीच लय हे वेदांतातील तत्व पुराणांनीही अंगीकारलंय हे यातून स्पष्ट होतं. शिवलिंग हे शिवपूजनाचं प्रमुख प्रतीक आहे हे शैव पुराणांमध्ये वारंवार प्रतिपादन केलंय. त्यामुळे शिवलिंगाच्या अनेकविध प्रकारांचंही वर्णन पुराणांमध्ये आपल्याला दिसतं. शिवपुराणात सर्वमान्य शिवलिंगाऐवजी माती, गोमय, फुलं, करवीर फळं, गुळ, लोणी, भस्म आणि भात यांचं लिंग बनवून त्याची पूजा केली तरी इच्छित अशी फलप्राप्ती होते असं प्रतिपादन केलंय. इतर साधनांची उपलब्धता नसेल तर अंगठ्याचं लिंग कल्पून त्याचीही पूजा करता येते. शिवपुराणाच्या विद्येश्वर खंडात शिवलिंगाचे 5 प्रकार सांगितले आहेत. ते आहेत स्वयंभू, बिंदू, प्रतिष्ठित, चर आणि गुरुलिंग. अंकुर ज्याप्रमाणे जमीन भेदून वर येतो त्याप्रमाणे साधकाच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन नादरूपी शिव भूमिभेद करून अवचितपणे दुर्गोच्चर होतो अशा प्रकारे स्वतःहून प्रकट झालेल्या लिंगाला स्वयंभूलिंग असं म्हणतात. सोन्याच्या किंवा चांदीच्या पृष्ठभागावर किंवा भूमीवर उपासकाने रेखाटलेलं लिंगाचं चित्र ह्याला बिंदुमय लिंग असं म्हणतात. साधकाने स्वहस्ताने केलेलं आणि विशुद्ध भावनेने प्रस्थापित केलेलं लिंग म्हणजे प्रतिष्ठित लिंग. यालाच पौरुषलिंग असंही म्हणतात. लिंग, नाभी, जिभेचं किंवा नासिकेचं टोक इत्यादी शरीराच्या भागाचं शिवलिंग म्हणून केलेलं पूजन त्याला चरलिंगाचं पूजन म्हणतात. शिवलिंगाचा 5वा प्रकार म्हणजे गुरुलिंग, म्हणजे आध्यात्मिक गुरुचं शरीर. त्यांची सेवा म्हणजे शिवलिंगाचं पूजनच आहे. या प्रकारांचं विवेचन शिवपुराणात आणखी एका निराळ्या प्रकाराने केलंय. ओंकार स्वरूपी प्रणव हे ध्वनिलिंग आहे. याचे 5 भाग म्हणजेच अ, उ, म, बिंदू आणि नाद. स्वयंभूलिंग हे नादलिंग आहे. हाताने रेखाटलेलं ते बिंदुलिंग. प्रतिष्ठित लिंग म्हणजे म हे अक्षर, चरलिंग म्हणजे उ हे अक्षर आणि गुरुलिंग म्हणजे अ हे अक्षर आहे. शिवाचं महत्व अबाधित राखताना इतर देव शिवाचे अंगभूत आहेत असं वर्णन पुराणामध्ये आढळतं. स्कंद पुराण, शिवपुराण आणि लिंगपुराणातही शिवलिंगाच्या खालच्या भागात ब्रह्मा, मध्यभागात विष्णू आणि वरच्या भागात सदाशिव महादेवाने आश्रय घेतला आहे असं प्रतिपादन केलंय. शैव पुराणांमध्ये प्रामुख्याने शिवलिंगाचं सविस्तर वर्णन आलं आहे. असं असलं तरी शिवप्रतिमेविषयी सुद्धा त्यात थोडेसे उल्लेख आढळतात. शिवपुराणात पार्थिव प्रतिमेचं पूजा विधान केलंय. नदी, तलाव किंवा विहिरीतल्या पाण्यातून माती आणून हाताने शिवाची प्रतिमा करावी. प्रतिमेमधली शिवाची बैठक पद्मासनात असावी आणि सर्व अवयव आणि त्यावरची आयुध सुस्पष्ट बनवावीत. याबाबत स्त्रिया आणि पुरुष यांना समान अधिकार आहेत. प्रतिमा आणि लिंग यांचा प्रतिष्ठापनाविधी आणि पूजाविधी समानच सांगितलाय. पुराणांमध्ये मनोकामनांची पूर्ती ही लिंगपूजेचं फळ सांगितलंय. ऐहिक कामना मनात ठेवून पूजा केली तर ऐहिक सुखसमृद्धी मिळते, पण मोक्षाच्या ध्येयाने उपासना केली तर शिवतत्वाशी तादात्म्य पाहून साधकाची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. शिवपुराणात अर्धनारी नटेश्वराचं वर्णन आलं आहे. भगवंताला द्विलिंगी प्रजा निर्माण करण्याचं काही कारण नव्हतं. भगवान एकलिंगी प्रजासुद्धा निर्माण करू शकला असता. प्राणीशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं कळून येतं की कितीतरी प्रजा एकलिंगी आहे, परंतु भगवंताची द्विलिंगी प्रजा विकसित झाली आहे. म्हणून बापही पाहिजे आणि आईसुद्धा पाहिजे. बालकाला बापाचे गुण मिळाले पाहिजेत, तसेच त्याला आईचे गुण सुद्धा मिळाले पाहिजेत, तरच तो विकसित जीव म्हटला जाईल. स्त्रीने पुरुष बनलं पाहिजे आणि पुरुषाने स्त्री बनलं पाहिजे, म्हणजेच पुरुषात स्त्रीचे आणि स्त्रीमध्ये पुरुषाचे गुण आले पाहिजेत. असं एक मिळाल्याने विकास होतो. स्त्रीचे गुण पुरुषाने घेणे आणि पुरुषाचे गुण स्त्रीने घेणे हाच विकास आहे. म्हणूनच आपल्याला जन्म देण्यासाठी आई आणि बाप या दोहोंची गरज पडली. स्त्री पुरुषांनी लग्न केलं की ते पूर्ण झालं असं आपण म्हणतो. पुरुषाचा विवेक, कर्तृत्व, पौरुष, निर्भयता, ज्ञान हे सर्व गुण स्त्रीमध्ये आले पाहिजेत आणि स्त्रीची लज्जा, स्नेह, प्रेम, दया, माया, ममता असे सर्व गुण पुरुषात आले पाहिजेत. हे दोन्ही गुण मिळून उत्कृष्ट मानव तयार होतो. जेव्हा भगवंताने सृष्टी निर्माण केली तेव्हा भगवंताच्या जवळही नर आणि नारी यांचे गुण एकमेकांसोबत आले. याचा अर्थच असा की नरत्व आणि नारीत्व परस्परांना चिकटून बसलं. म्हणून अर्धांग पार्वती दधौ असं म्हटलं जातं. भगवंतांनी अर्ध अंग पार्वतीला दिलं याचं कारण हेच आहे. दार्शनिक दृष्टीने स्त्री आणि पुरुषाचे गुण एकत्र होतात त्यालाच पार्वती परमेश्वर असं म्हणतात. भगवान केवळ कर्तृत्ववान नाही, तो कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे, वत्सल आहे, प्रेमळ आहे. त्याचप्रमाणे त्याच्यात पौरुष, निर्भयता आणि विवेकसुद्धा आहे. असं हे सर्व मिळून शंकर आहे. त्यालाच उमा महेश्वर असं म्हटलंय. शिव आणि पार्वती दोघंही एकमेकांना चिकटून आहेत, एकमेकांना आलिंगित आहेत. एकाच भगवंताचं रूप आहे पण त्यात नरगुण आणि नारीगुण यांचं मिश्रण झालेलं आहे. पुराणं अनादिकाळापासून अनंत काळापर्यंतचा शिवपार्वतीचा रतिसंभव दाखवतात. खरं पाहता त्याचा अर्थ असा, स्त्री पुरुषाचे गुण परस्पराश्लिष्ट आहेत. भगवंताचं पौरुष कधीही कारुण्य सोडून राहत नाही. पूर्ण जीवनासाठी पौरुषाबरोबर सतत कारुण्य असलं पाहिजे, कर्तृत्वासोबत वत्सलता असली पाहिजे, तशीच विवेकासोबत प्रेमळता असली पाहिजे. भगवंतामध्ये हे गुण चिकटून बसले आहेत, आलिंगित होऊन बसले आहेत. स्त्री गुण आणि पुरुष गुण आलिंगन देऊन बसले आहेत. ह्या दृष्टीने आपलं पौराणिक वाङ्मय अतिशय समजून घेण्यासारखं आहे. विश्वात असलेलं नररूप शिव आहे आणि नारीरूप उमा आहे आणि ही दोन्ही जगाचे कारणरूप आहेत. स्त्री पुरुषाच्या गुणाचे अद्वैताच्या परिणामामुळे पुरुषाच्या अंतःकरणात जेव्हा स्त्री भावनाचं उदात्तीकरण होतं तेव्हा तो करुणामय, प्रेमळ, वात्सल्यमय असा बनतो. तो कवी आणि कलाकार बनतो, तो संवेदनाक्षम बनतो. त्याचप्रमाणे स्त्रीचं सुद्धा आहे. तिच्यातील पुरुष जागृत होताच ती धीर आणि दृढ अशी सावित्री बनते. तिच्यातून रणचंडी लक्ष्मीबाई प्रकट होते. याचा सारांश असा, अर्धनारी नटेश्वर हे पुरुष आणि प्रकृती, उमा आणि महेश, नर आणि नारी यांच्या संयोगाचं प्रतीक आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या श्रेष्ठ गुणांची बेरीज साधून जर आपण पूर्ण जीवनाकडे प्रयाण केलं तरच आपण अर्धनारी नटेश्वराची पूजा केली असं समजू. श्रोतेहो, शिवपुराणातली शिवलिंगाविषयीची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची पुढच्या भागात.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा. तबला साथ पंडित सुरेश तळवलकर. संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन.

मुझे मन कर संवाद झालाय. दुसरं काय संस्कार आहेत, मी काही शिकलो नाही माझ्या बाबतीत. पण सतत साडेतीन चार महिने जात होतो, नुसता ठेका झालाय तो डग्या.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा, तबला साथ पंडित सुरेश तळवलकर, संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया मधुकर जोशी यांचं गीत, संगीत राम कदम यांचं, स्वर मन्नाडे आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया राणा पवार यांची गीतरचना, संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना। संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्ति सुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 57वा श्लोक आहे. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. मागच्या 10 श्लोकात त्यांनी सांगितलं सर्वोत्तमाचा दास धन्य होतो. आता ह्या श्लोकात ते म्हणत आहेत तो धन्याची लक्षणं आपण बघितली, पण तो या स्थितीला येतो कसा, कशामुळे तो धिनव जीवनामध्ये धन्य असं त्याला म्हटलं जातं, ते ह्या श्लोकात 57वा श्लोकात सांगितलं आहे. पहिल्या चरणात ते म्हणतात जगी होई जे धन्य या राम नाम आहे. थोडक्यात त्यांनी सांगितलं राम नाम घ्या. आपण दरवेळेला समजून घेऊया, राम नाम घ्या असा अर्थ काहीही करावं, कसंही वागावं, कुठेही जावं आणि राम नाम घ्यावं म्हणजे जीवन धन्य होतं असा त्याचा अर्थ नाही आहे. राम नाम ह्याचा अर्थच मुळे आत्मारामाचं चिंतन, त्या रामचंद्राचं स्मरण, आणि त्याचं स्मरण ह्याचा अर्थ बाकीच्या सगळ्या गोष्टीचं विस्मरण. ज्या आसार गोष्टी आहेत, वस्तू आहेत, पदार्थ आहेत, इंद्रियजन्य विषय आहेत, त्या सर्वाचं विस्मरण होईल तेव्हाच रामाचं स्मरण होईल. किंवा रामस्मरणातच या सगळ्या ऐहिक गोष्टी आपल्याला हाताळायच्या आहेत, करायच्या आहेत. त्याला पाया रामस्मरणाचा पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे कशाने, या राम नामे. राम राम राम म्हणता म्हणता श्रीराम श्रीराम, मग श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, ओम राम कृष्ण हरी म्हणा, काही म्हणा. म्हणणं याला महत्त्व नसून स्मरण याला महत्त्व आहे. म्हणून नामोच्चार आणि नामस्मरण असं आलं पाहिजे. आणि पुढे इतकी अवस्था आली पाहिजे की स्मरणाशिवाय दुसरं काहीच नाही, इतराचं विस्मरण आहे. किंवा ते स्मरण करत असतात त्या सर्वामध्ये रामाचंच दर्शन घडत आहे, अशा तऱ्हेचा बोध व्हायला पाहिजे. म्हणून जगी धन्य होईजे या रामनामे, या रामनामाने. आणि काय करायला पाहिजे त्यासाठी रामस्मरणाबरोबर, क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे. नित्यनेमे ह्याला एक महत्त्व आहे. केव्हा तरी सकाळी 5 मिनटं नामस्मरण केलं, भगवंताची पूजा केली, पूजा अर्चा भजन वाचन, ग्रंथ वाचन, पुराण वाचन काय केलं, आणि दिवसभर पुन्हा त्याचं स्मरण झालं नाही असं नाही चालणार. नित्य आणि नेमे त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, वर्षानुवर्ष सातत्य पाहिजे. जी साधना आपण करायला लागलो ती नित्य नेमाने घडली पाहिजे. सगळे मनाचे श्लोक बघितले आपण तर ते साधकासाठी आहेत, साधनेसंबंधी मार्गदर्शन करणारे आहेत. ज्याला ईश्वराची ओढीच नाही आहे, ज्याला परमार्थापाशी काही वावडच आहे, त्याची आवडच नाही आहे, त्याला हे सगळं सांगून काही उपयोग नाही आहे. निदान पक्षी मुमुक्षू तरी पाहिजे. साधक असेल तर तो का जास्त समजून घेईल, कारण श्लोक हे सगळे सोपे नाही आहेत. एकच विषय सांगायचा आहे त्यांना सगळ्या श्लोकातून, वेगवेगळ्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा तेच सांगतायत की बाहेरच्या गौण गोष्टी आहेत त्याला फार महत्त्व द्यायचं नाही, करायच्या उत्तम प्रकाराने करायच्या आहेत, परंतु चिंतन भगवंताचं आणि तिकडे जाण्याचं असायला पाहिजे. त्यासाठी क्रिया भक्ती उपासना ह्या करायला पाहिजेत. क्रिया म्हणजे आपलं कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते उत्तम प्रकारे करायला पाहिजे तन मन धनाने. पण त्या कर्माचा मोहरा भगवत प्राप्तीकडे गेला पाहिजे. नुसतं पोटासाठी नोकरी करतो, पोट भरण्यासाठी स्वयंपाक करतो, जेवण करतो असं म्हणायचं नाही. उदर भरणं न हे जाणीजे यज्ञ कर्म किंवा ते जे विहित कर्म असेल प्राप्त कर्तव्य, ते विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा ह्याची परमसेवा माझं सर्वात्मकाची, ती माझी सेवा म्हणून करायची. काही कर्म असो, घर झाडायचं असेल तरी मंदिर झाडतो असा भाव पाहिजे, स्वयंपाक केला तर भगवंत जेवायचा आहे असा भाव पाहिजे. जेवत असताना प्रत्येक घास हा त्या वैश्वानर उदरामध्ये जो आहे त्याला आपण आहुती देतो आहे असा भाव पाहिजे, त्याचं स्मरण करून त्याला ते दिलं पाहिजे. ह्याचा अर्थ प्रत्येक कृतीमध्ये त्याचं अधिष्ठान पाहिजे, म्हणून क्रिया तशी केली पाहिजे. कर्माच्या अंगाने कर्मयोग साधला पाहिजे. भक्ती, भक्ती ही तर पाहिजेच, हा पायाच आहे. कर्माचा असा साधनेचा पाया आहे, तसा भक्ती ही पहिल्यापासून कर्मापासून ज्ञानापर्यंत सर्वामध्ये अनुस्यूतच आहे. भक्तीची साधना ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान झालं तरी भक्ती पुन्हा पाहिजेच आहे. आणि भक्ती म्हणजे भगवंतावरचं प्रेम. माणसं एकमेकात प्रेम करतात त्याला भक्ती म्हणत नाही, ते प्रेम असतं. कधी असतं, कधी कमी होतं, कधी ओट व्यक्त्याला. पण भगवंताचं प्रेम म्हणजे भक्ती ही मात्र नेहमी चढती वाढती असते. वर्धिष्णू कमी झाली असं नाही, पूर्वी भक्ती होती आता नाही असं नाही, वाढती आहे. त्यामुळे ही भक्ती, कारण भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, आत्मज्ञान, परमेश्वराचं ज्ञान जर हवं असेल तर भक्ती मार्गाने सोपते. भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वता ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. मला भक्तीनं जाणला जातो मी कसा आहे केवढा येतो, आणि जाणायचं आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं, आणि एकरूप झाल्यानंतर पुन्हा वेगळेपणाने भक्ती करायची आहे. भक्ती हा सुरुवातही आहे आणि शेवटही आहे अशीही आहे. म्हणजे भक्ती आहे आणि उपासना, उपासना म्हणजे उप आसनं, भगवंताच्या सन्निध राहणं, जवळ राहणं निर्निळ्या पातळ्यावर. जसं आपण उपवास म्हणतो, उपास नव्हे उपवास, उप म्हणजे जवळ राहणं, वास त्याच्याजवळ राहणं. म्हणून उपवासाच्या दिवशी जास्त ध्यान नाम, जास्त

जळते. जसं इंद्रिया पडिले वळणं इंद्रिया सकळा, तसं त्याला असं वाटतं ध्यान करायचं नाही तर करायचं काय, मग परमेश्वराचं नाम घ्यायचं नाही तर मग दुसरं काय करायचं, काय बोलायचं आहे काय जगामध्ये बोलण्याजवळ. आपोआपच त्याला इतर गोष्टीतलं वैयर्थ लक्षात येतं आणि तो भगवत भक्तीमध्ये लागतो. क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी उदासीनता तत्वता सार आहे. आणि या सगळ्या उपासनेतून नित्यनियमाने केलेल्या भजन पूजनातून काय साधायचं आहे, उदासीनता तटस्थता. जे सर्व काही करतो आहे, ऐक सर्व गोष्टीत आहे, संसारातच आहे, देहातच आहे पण विदेही अवस्था भोगतो आहे, संसारातच आहे पण संसाराच्या पलीकडे आहे, अतीत आहे, मायेत आहे पण मायेच्या अतीत आहे, त्रिगुणांचा उपयोग करतो आहे पण गुणातीताची अवस्था प्राप्त करून घेतो आहे, अशा तिथेने उदासीनता सर्वथा सार आहे. त्याच्यामध्ये ही जी आहे ती तत्वतः सार काय आहे, उदासीनता सर्व करतो आहे. उदासीनता म्हणजे नैराश्य, चेहरा पाडून बसलेला आहे असा त्याचा अर्थ नाही, उलट तो अलिप्त असल्यामुळेच आनंदात आहे. कारण कशामध्ये तो इन्व्हॉल्व झालेला नाही, गुंतलेला नाही, मोहात ममत्वात सापडलेला नाही, कशाची आसक्ती नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपण कशात ना कशात तरी गुंतलेलो असतो. आपलं झालं स्वतःचा देह, देहाभोवतीच्या गोष्टी, त्याच्यातून बाहेर पडलो दुसऱ्याच्या गोष्टी, इतर जगाचे कारभार, नातेवाईक आहेत, आजूबाजूची मित्रमंडळी आहेत, त्याच्यात पुन्हा गुंततो. म्हणून ते जे म्हटलेलं आहे की उदासीनता हेच सार आहे हे पक्कं लक्षात घेऊन सदा सर्वदा नेहमीच. सदा सर्वदा हा समर्थांचा अगदी आवडता शब्द आहे. सदा सर्वदा ह्याचा अर्थ नित्य नेम. एकदाच असं म्हणून सांगत नाहीत की नेहमीच रात्रंदिवस सकाळी करायचं का रात्री करायचं नाही असा प्रश्न नाही, तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. अंतःकरणात त्याच्या कुठेही काही गोंधळ राहत नाहीत, कप्पे राहत नाहीत, काही साठवून धरलं जात नाही, मोकळेपणाने वागतो. त्याचं कारण एकच आहे की अंतःकरण इतकं मोकळं आहे, निर्मळ आहे, प्रांजळ आहे, सरळ आहे की त्याच्यामध्ये विकाराला स्थानच नाही आहे. आणि विकार गेले की स्वच्छ झालं सगळं. जोपर्यंत विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, दंभ आहे, तोवर तो त्याच्या पाठीमागं सारखा धावत असतो. निस्तब असला तरी विचारांचा वावटळ डोक्यामध्ये असतं. पण असं इथं नाही आहे. सगळं काही पाहतो आहे पण साक्षीभावाने त्याच्याकडे आहे. सगळं पाहतो साक्षीभाव आहे. जिथं त्याला काही आवश्यकच असेल त्याच्यात पडणं, विचार करणं, तर तो पडतो, नसेल तर त्याच्यात पडत नाही. त्यामुळे साहजिकच सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. वृत्ती हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून पुढचे काही श्लोक त्यांनी वृत्ती या शब्दावरती बोललेले आहेत. ही वृत्ती काय काय व्याप करते आणि मोकळी वृत्ती असली की ती आपल्याला किती मदत करते. जसं मनच आहे, मन हे एव साधन बंद मोक्ष एव म्हटलं आहे, तर बंधायला कारण बंद मनच आहे, मुक्तीला कारण हे मनच आहे. तेच एक शस्त्र, पण कसं फिरवलं त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं ही जी वृत्ती आहे ही कशी कुठं ठेवावी त्याच्यावर अवलंबून आहे. इथं ह्याची वृत्ती मोकळी आहे, त्यामुळे तो अलिप्तपणाने राहू शकतो, आनंदात राहू शकतो आणि दुसऱ्यालाही आनंद देऊ शकतो. म्हणून हे पह जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: मूळ ग्रंथातला भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. नारद आणि ब्रह्मदेवांचा हा संवाद आहे. नारद म्हणाले, सतींनी तर आपला देह उत्सर्ग केला, देह संपवला. देवतांची जी काही सगळी झालेली क्षती होती ती महादेवांनी भरून काढली. पण महादेव तर एकात्मीने आले. मला त्या महादेवांचं चरित्र ऐकायचं, पुढे काय घडलं. भगवान महादेवांना या सगळ्या व्यथेतनं दूर करण्याकरता काय काय कसं कसं घडलं ते सगळं मला श्रवण करायचं. भगवंताचं चरित्र मला ऐकायचं. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, भगवान तर विरागी झाले, विरक्त झाले. सती देह संपवून निघून गेल्या. वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात. शिवपुराणामध्ये ही कथा वेगळ्या पद्धतीने, इतर ठिकाणी असा उल्लेख आहे की भगवान शिवशंकर दक्ष यज्ञामध्ये जे सतीचं शरीर जळून संपलेलं होतं, जे कलेवर त्यांना तिथनं मिळालं, त्यांनी ते कलेवर आपल्या खांद्यावरती घेतलं आणि ते त्रिभुवनामध्ये भरपटू लागले. देवी भागवतातही हा उल्लेख आहे, अनेक पुराणांमध्ये हा उल्लेख आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या अमोघ अशा बाणांनी त्यांच्या खांद्यावरती असलेल्या सतीच्या देहाचे तुकडे केले. सतीच्या चिन्मय देहाचे तुकडे ज्या ज्या स्थानावरती पडले ती ती स्थान शक्तीपीठ या स्वरूपामध्ये आहे. हा देवी भागवतातला उल्लेख आहे. काही ठिकाणी 51 शक्तीपीठांचा उल्लेख आहे, काही ठिकाणी 108 शक्तीपीठांचा उल्लेख आहे. ते भगवती सतीचं चिन्मय स्वरूपाचं असलेलं शरीर आणि त्या शरीरापासून बनलेली तीर्थक्षेत्र. इथे म्हणतात की तिने केलेला देहोत्सर्ग पाहिल्यानंतर भगवान शिवशंकर विरक्त झाले, विरागी झाले. आपणच आपल्या स्थानावरती आपल्या सगळ्या पार्श्वद गणांचा आनंद घेत राहिले. ते ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत. त्यांना बाह्यतः काहीही करायचं नाहीये. अंतस्थ असणाऱ्या आत्मरामाशी अशी काही रममाण झालेली आहेत. देवतांना हे सगळं पाहिल्यानंतर हे सगळं आपल्या कारणाने घडले याची क्षती याची चिंता वाटू लागली. दक्ष प्रजापती प्रजापतींचा अध्यक्ष झाला नसता, त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला नसता, त्याने सतीचा तिरस्कार केला नसता, तर सतीला देहोत्सर्ग करण्याची काही गरजच नव्हती. देवता हिमालयाकडे गेल्या. देवतांनी हिमालयाची मनगणनी करायला सुरुवात केली. हिमालया आम्हा देवतांचं कार्य करण्याकरता तू आमचं एक कुशल करावंस, आम्ही जी प्रार्थना करतो ती तू ऐका. देवतांचं कार्य सिद्ध होण्याकरता हिमालया तू भगवंताची जी नित्य पत्नी आहे भगवती, त्या भगवतीची आराधना करावीस, जेणेकरून ती तुझ्या घरी अवतार घेईल, तुझ्याकडे प्रकट होईल, यासाठी तू तपश्चर्या करावी अशी आमची तुला प्रार्थना आहे. हिमालयाने देवतांची प्रार्थना श्रवण केली. ब्रह्मादी देवता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. हिमालयाने अत्यंत आनंदाने तपश्चर्या करण्याचं मान्य केलं. हिमालयाची पत्नी आहे मेना, त्या ठिकाणी मेनका असाही उल्लेख. गोस्वामी तुलसीदास तिला मैनावती करतात. ती मेना ती पितरांची कन्या, पितरांची मानस कन्या. पितर ही संस्था, जसं देव आहे, ऋषी आहे, मानव आहे, तसं पितर आहे, यक्ष आहे, राक्षस आहे, नाग आहे, किन्नर आहे, हे शाश्वत आहे. आमच्या स्थूल दृष्टीला या सगळ्या प्रकारांचं दर्शन घडत नसलं तरी सृष्टीमध्ये या सर्व अवस्था सूक्ष्म आणि सूक्ष्म पातळीवरती निश्चित आहे. त्या हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेले आहे, ऋषी मंडळींनी संत मंडळींनी त्याचा अनुभव अभ्यास करून मांडणी केलेली. त्याचा स्तर स्पष्टीकरणाकरता ही वेळ आणि हे स्थळ नाही. त्या पितरांची कन्या मीना ती योगिनी आहे, तिच्या अजून दोन बहिणी आहेत, त्याही योगिनी आहेत. एकदा ब्रह्मसभा भरलेली होती, त्या ब्रह्मसभेमध्ये सर्व देवदेवता उपस्थित होत्या. देवदेवता उपस्थित असताना तिथे ऋषी मंडळींमध्ये श्रेष्ठ असलेले सनत कुमार ऋषी उपस्थित झाले. त्या सनत कुमार ऋषींचं स्वरूपच जरा विचित्र आहे. दिसायला 5 वर्षाचे आहेत, पण 1000 वर्ष असं ज्यांचं आयुष्य होऊन गेलेले आणि दिगंबर राहतात. अंगावरती वस्त्राधिकार आहेत, दिगंबर. या योगिनींनी त्यांचा उपहास केला. या तीन बहिणी आहेत, पितरांच्या तीन कन्या, त्यात मीना ही ज्येष्ठ आहे. या तिन्ही योगिनींनी या पितरांचा, या ऋषींचा उपहास केला. शरद कुमारांना अतिशय राग आला, क्रोधी आहेत. त्यांनी त्यांना शाप दिला. या तिघींनी आपला झालेली चूक स्वीकारून शरद कुमारादिकांचं पुन्हा सांत्वन करून उशाप मागितला किंवा पुन्हा त्यांची प्रार्थना केली आणि चुकलो, क्षमा याचना केली. त्या क्षमा याचनेच्या पोटी प्रसन्न झालेल्या शरद कुमारांनी त्यांना सांगितलं की काळजी करू नये, माझ्या शापाने तुम्हाला पृथ्वी तलावरती जावं लागेल खरं, पण तो तुमचा जो काही पृथ्वी तलावरचा अंश अवतार किंवा प्रकटीकरण आहे, अंश रूपाने वावरण आहे, ते एक प्रकारे मानव जातीला वरदान आहे, मानव जातीचा आधार आहे आणि तुमचाही उद्धार आहे. मीना, तू गिरिराज हिमालयाची पत्नी व्हावस. या गिरिराज हिमालयाची पत्नी होऊन तुझ्या पोटी तुझ्या द्वारा जी अवतार घेईल ती भगवती जगदंबा असणार आहे. ती भगवान शिवांची अर्धागिनी होणार आहे. आणि आपली कन्या भगवान शिवांच्या अर्धांगिनी होऊन जे काही तुला प्राप्त होणार आहे तू उद्धरून जाणार आहेस. आणि तू अशा कन्येला जन्म देऊन मानव जातीचा उद्धार करणार. तुझी जी धाकटी म्हणजे मधली बहीण आहे ती राजा जनकाची पत्नी होईल. विदेहराज जनक याची ती पत्नी होईल. तो शिरध्वज नावाचा जो जनक राजा आहे त्याच्या पत्नीच्या द्वारा तू जेव्हा तिथे नांदती आहेस तेव्हा तिथे तुझी कन्या सीता होईल. ती भगवान श्रीरामांची म्हणजे भगवान विष्णूंची अनपायनी स्वरूपाची लक्ष्मी आहे. ती तुझी कन्या तिच्या धाकट्या म्हणजे मधल्या बहिणीला आणि तिसऱ्या कन्येबद्दल सुद्धा असाच अलौकिक वरदान त्यांनी दिलेलं होतं. ते वरदान म्हणजे तू सुंदर असा जो वृंदावन गिरी प्रदेश आहे त्या वृंदावन गिरी प्रदेशामध्ये वृषभानूची पत्नी होतील, तृतीय क्रमांकाची जी कन्या आहे ना तिला दिलेलं वरदान. आणि त्या वृष

काळ तेव्हा विजयराज वृषभानू यांचं चरित्र आपल्याला कुठेतरी ऐकायला मिळतच. हिमालयाने विचारलं कि त्या भगवती जगदंबेच स्वरूप कसं आहे, तिची मी कशी तपश्चर्या. देवतांनी हिमालयाला शक्तीची उपासना, भगवतीची उपासना करण्याची दीक्षा दिली. ती जगदंबा सर्वांवरती कृपा करणारी आहे, अनिंद्य सुंदरी आहे, जिच्या अंगांगातल्या रोमा रोमातन हजारो हजारो चंद्रांची कांती सर्वत्र उपस्थित होते. दिव्य रूप धारण करणारी, शुद्ध वस्त्र धारण करणारी, हातामध्ये पाश आणि अंकुश असणारी, वर अभय मुद्रा धारण करणारी, करोडो करोडो सूर्यांच प्रदीप्त अस शांत तेज तिच्या, त्या भगवती जगदंबेची आराधना. हिमालयाने भगवतीची उपासना करायला प्रारंभ केला. जे देवतांनी दिलेलं सुंदर असं ध्यान होत, त्या ध्यानाद्वारे हा हिमालय त्या भगवती जगदंबेची नित्य आराधना करतोय. साऱ्या देवदेवता मिळून भगवती जगदंबेला शरण केलेल्या होत्या, आणि देवदेवतांनी जी अंबिकेची स्तुती केलेली होती, ती अंबिका दिव्य रूपाने देवदेवतांनाही दर्शन देती झालेली होती. सनत कुमारांच्या वचनाने मीना हिमालयाची पत्नी बनलेली आहे. हे माते, आम्ही तुला प्रार्थना करतो की तू मेनेकडे अवतार घ्यावास. भगवान शिवांची नित्य आराधनी असतो. भगवान शिव एकाकी आहे. तू आपल्या एका अंशाने जेव्हा भूतलावरती प्रकट होशील तेव्हा तू शिवांनाच आपला पती योजावं, वरावं. देव कार्याकरता, सृष्टी कार्याकरता तू हे कष्ट सहन करावे. अवतार या शब्दाचाच अर्थ असा आहे, अवतृ वरून खाली येणे, याला अवतार असं म्हटलं. एक स्थिती आहे, त्या स्तरातनं त्या स्थितीतनं आपल्याला बदलवून घ्यायचं, अवतार घेणे. दिव्य स्थानावरती, दिव्य धामावरती, दिव्य धामात, दिव्य तत्वामध्ये ह्या देवदेवतांचा वास आहे, परमात्मा तत्वाचा वास आहे. तो जेव्हा सगुण साकार होतो, निर्गुण निराकाराचा सगुण साकार होतो, तेव्हा अवतार असा आम्ही शब्द प्रयोग करतो. वरून खाली येतो. आम्हाला असं वाटत की आम्ही पृथ्वीवरती आहोत आणि अजून असेच काहीतरी वरती मजले असतील, त्याप्रमाणे वरच्या मजल्यावरनं उतरून येणारा तो, असा काही वरचा आणि खालचा भाग नाहीये. भाग असा आहे की त्यांची जी काही दिव्य अशी अवस्था आहे, चिन्मय अवस्था आहे, त्या दिव्य चिन्मय अवस्थेतन ते सगुण साकार पंचभौतिक स्वरूपाचे होतात. हा अवतार, ही स्थिती बदलणे, चिन्मय अवस्थेतन पंचभौतिक स्वरूपात सगुण साकार. मग इंद्रिय गोचर, नेत्र गोचर होणार, एरवी मनाच्या, बुद्धीच्या आणि आत्म्याच्याही पलीकडच्या स्तरात, दिव्य स्तरामध्ये, दिव्य तत्वामध्ये राहत असतात ते निर्गुण तत्व आहे. निर्गुणातून सगुण साकार होणं यालाच अवतार असं आम्ही मानतो. जगदंबा देवतांवरती कृपा करून म्हणाली होती, हे महाविष्णो, हे विनंची, हे विधो, ब्रह्मदेवा, देवतांनो, मुनिगणांनो, मी तुम्हाला वचन देते, ऐका. तुम्ही सर्वजण आपापल्या स्थानी परत जा. मी निश्चयाने मेनेकडे अवतार धारण करणारे रुद्रदेवांची पत्नी होईल. भगवान शिवांची लीला अत्यंत अद्भुत आहे. ज्या यज्ञामध्ये माझ्या स्वामींचा अनादर झालेला मी पाहिला, तेव्हा मी आपला जो अंशभूत देह आहे तो देह अग्नीच्या स्वाधीन केलेला होता. माझ्या पित्यानेच माझा अनादर केल्यामुळे मी त्याच्यापासून निर्माण झालेले हे शरीर सोडून दिलेले. मला वाटत हे भगवान रुद्रदेवांचीच इच्छा आहे की मी पुन्हा भूतलावरती यावं, आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मी भूतलावरती मेनेकडे अवतार धारण करीन. तुम्ही काळजी करू नका. जेव्हा भगवती जगदंबेचं कृपा आशीर्वाद देवतांना मिळाला, त्यांना मोठा आनंद झाला. हिमालयाची तपश्चर्या मेनेसह अत्यंत सुंदर रीतीने सुरू आहे. कठोर अशी तपश्चर्या करतोय, जगदंबेचं सातत्याने स्मरण करतोय. तेव्हा
ತೆಗೆದಿರಾ.

0: देवालयाच्या समोर भगवती जगदंबाजी प्रकट झाली, तिचं जे अनुपम असं स्वरूप पाहिलं, त्या अनुपम स्वरूपाला पाहिल्यानंतर तर गिरिराज हिमालयाला आणि मेनेला काय बोलावं तेच कळलं. मोठ्या सुंदर शब्दामध्ये तिने भगवती जगदंबेची स्तुती केली. हे चंडिके समस्त पदार्थांचं मनोवांचित पदार्थांचं दान करणारी महादेवी, मी तुला प्रणाम करते. तू नित्य आनंद प्रदान करणारी माया, तू योग निद्रेचं स्वरूप आहे, तू जगताची जननी आहे. भक्तांवरती अनुग्रह करण्याकरताच हा सुंदर अनुग्रह विग्रह तू धारण केलेला आहे. जे जे काही स्त्रीवाच्य या जगतामध्ये ते यज्ञयावत तुझं स्वरूप आहे. तू सर्व कारणांचं कारण आदि कारण आहेस, भगवंताची नित्य लीला शक्ती आहेस, त्यामुळे तुला नित्य प्रवृत्ती म्हटले गेले. आज माझ्यावरती प्रसन्न आहात, मला मोठा आनंद होतोय. भगवती जगदंबा मेनेला म्हणाली, तुझ्या स्तुतीने तर मी प्रसन्न आहे, काय हवं ते वरदान मा, मला न देणं असं काहीही नाही, अधेय काहीही नाही. शब्द सोपे असतात, अर्थाने आपल्याला शब्दाचा अर्थ कळतो, पण भाव मोठा विलक्षण असतो. जेव्हा जेव्हा भगवान परमतत्व प्रकट झाले तेव्हा तेव्हा भगवंताच्या मुखात हे वाक्य आहे की मला न देण्यासारखं असं काहीही नाही, अधेय मोरे कशु नाही. या शब्दाचा मागोवा घेतला तर अर्थ लक्षात येतो की तो असं म्हणू इच्छितोय की जर समजा तुम्ही मलाच मागितलं तर मी सुद्धा तुमच्या सेवेकरता मला देऊन टाकतो, इथपर्यंत मला देण्यात काहीही वावर वाटत नाही. ही म्हणून त्याची उदारता आहे. असा उदार मेना म्हणाली जगदंबे, देवतांची इच्छा, त्या देवतांच्या इच्छेनुसार आणि देवतांच्या कार्यकरता आम्ही तपश्चर्या केली आणि तुम्हाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आमच्याकडे पुत्री रूपाने यावं, कन्या रूपाने यावं अशी आमची इच्छा आहे. भगवती जगदंबा म्हणाल्या, मी तुझ्याकडे येण्यापूर्वी तू न मागितलेला ही वर मी तुला देते. तुला 100 बलवान पुत्र होतील, त्यामध्ये एक अत्यंत बलिष्ठ सुंदर पुत्र असेल जो मोठा असेल, आणि त्यानंतर मी तुझ्याकडे अवतार धारण केली, मी तुझी कन्या होऊन वावरे, मी तपश्चर्येने भगवान शिवांना प्राप्त करेन. पण सुंदर वरदान दिलंय भगवती जगदंबेने मैनेला. हिमालय अत्यंत प्रसन्न झाला. हिमालयाच्या हृदयामध्ये जेव्हा जगदंबेचा अंश प्रकट झाला, हिमालय पण मोठा आनंदामध्ये आहे, मैनावती सुद्धा आनंदामध्ये आहे, आपल्या गृहस्थ आश्रमामध्ये मोठ्या आनंदाने वावरत आहे, दिवस मास उलटत आहे. मैना आपल्याला गर्भवती मानते आणि एका सुंदरशा प्रसंगी एका उत्तम काळात जो चैत्र महिन्याचा शुक्ल पक्ष नवमी तिथी आणि मध्यरात्र चैत्रातल्या शुक्ल नवमीला मध्यरात्री मृगशीर्ष नक्षत्रावरती भगवती जगदंबा काली स्वरूपामध्ये हिमालय आणि मैनेच्या घरी प्रकट झालेल्या होत्या. तिथी वार नक्षत्र अत्यंत सुंदर होत, देवदेवता उपस्थित झालेल्या होत्या. हिमालयाकडे झालेल्या कन्येच्या जन्माच्या निमित्ताने त्यांनी मोठा आनंद केलेला होता. आजवर राम जन्मोत्सव, आजवर कृष्ण जन्मोत्सव आपण ऐकत आलो, पण भगवती जगदंबेचा हा जो काही जन्मोत्सव आहे हा शिवपुराणाच्या कथेमध्ये मोठा गोड वर्णन केलेला आहे. ही छोटीशी कन्या त्यांच्याकडे अशी सुंदर वाढू लागली आणि त्यांनी तिच्या लालन पालनाचा इतका आनंद घेतला, तिनेही आपल्या बाललीलांचा आपला त्यांना मोठा आनंद दिलेला. विलक्षण सद्गुणी कन्या, देवदेवता दर्शनाला यायच्या, ऋषीगण 8 वर्षाच्या या कन्येचा मोठा सुंदरसा भाग सांगितला, नामकरण झालं. कधी त्याला तिला काली म्हणायचे, कधी तिला पार्वती म्हणायचे. 8 वर्षाची झालेली होती, 8 वर्षाची झालेली होती अशा वेळी नारदजी जगदंबेचा जन्मोत्सव, जगदंबेचा जन्म झालेला आहे पाहून हिमालयाकडे त्या कालीचं पार्वतीचं दर्शन घ्यायला आले. नारदांनी तर मोठ्या आनंद भराले, त्या जगज्जननी जगदंबेचं दर्शन घेतलं, त्यांना मोठा आनंद झाला. सहजच कौतुक करून म्हणून त्यांनी तिचे हस्तरेषा तपासल्या. नारदांचं काही लीला नाट्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईलच अशातलं काय करतील आणि कसं करतील. आणि आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी अशाच असतात, त्यातल्या त्या मुलीचे आई वडील म्हटले तर फारच नाजूक गोष्ट असते. मुलीच्या आई वडिलांचं मन फार नाजूक गोष्ट. त्यातल्या त्यात जर असा जाणता नेणता ब्राह्मण वगैरे महाराज मंडळी जर आपल्या घरी आली तर त्यांना हा मोह टाळताच येत नाही की माझ्या मुलीचं जरा काय असेल तर ते सांगा. मोहा पाई प्रेमा पाई नारदांना तिचा हात बघायला जेव्हा सांगितलं, नारदांनी कौतुकाने प्रेमाने तिचा हात बघितला. हिमालयाला म्हणाले, हिमालया तुझ्याकडे ही कन्या अत्यंत सुंदर रीतीने आली आहे, खरंच हिच्या पतीकरता ही मोठी सुखदायिनी आहे, पित्याची कीर्ती वाढवणारी आहे आणि जगतातल्या सर्व स्त्रियांमध्ये ही पातिव्रत्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाणार आहे. तुझ्या कुळाची कीर्ती हिच्यामुळे वाढेल, हिच्यामुळे तुला नेहमी आनंद प्राप्त होत राहील. पण खरं सांगू का, माझं मन सांगायला कचरतंय, सांगावं की न सांगावं असं मला वाटतंय. एक गोष्ट हिच्यामध्ये जरा चुकीची आहे, हिच्यामध्ये खोट आहे. हिच्या हातावरची एक रेषा असं सांगते की हिला मिळणारा जो पती आहे ना तो काही तो दिगंबर असणार आहे, त्याच्या आई वडिलांचा पत्ता नसेल, त्याला घराघराचा पत्ता नसेल, तो स्मशानात राहणार, कुवेश धारण करणार, सगळे अमंगल वस्तू त्याच्याकडे असतील, असा पती हिचा असेल. मी ना हिमालय नारदांच्या वाक्याने मोठे व्यथित झाले, पण नारदांचं वाक्य आहे, आधीची वाक्य सगळी चांगली. नारद म्हणतात की पती करता आनंददायी असणारे, पित्या करता कीर्ती वाढवणारी असणारे, पतिव्रता असणारे, एवढं सगळं चांगलं आहे, तर पती कसा मिळेल त्यावरनं दुःखी होण्याचं काय कारण आहे. पण आनंद झाला म्हणाले, आपली वाक्य चूक ठरणार नाही. नारद म्हणाले, हिमालय खरं सांगू हिच्या या हस्तरेषेमध्ये जे काही वैकुंठ आहे त्याबद्दल मी तुला उपदेश करतो, मी तुला मार्गदर्शन करतो. हिच्या मनात जर भगवान शिवांची प्रीती निर्माण झाली आणि हिने जर शिवांची उपासना केली ना, हे सगळे जे काही वर्णन केलेले गुण अथवा हे सगळं वर्णन शिवांना लागू होतं, पण ते अत्यंत योग्य होतं, म्हणजे शिवच हिला योग्य आहे असं माझं मत आहे. नारदांचं गिरीराजांनी मोठं सुंदर स्वागत सत्कार केला. नारदांनीही शिवांचं तत्व भगवती जगदंबेच्या समक्ष हिमालयाला वर्णन करून सांगितलं. त्या शिवतत्वाचं श्रवण करता करता ती छोटीशी बालिका भगवान शिवांच्या गुणवर्णनाने भगवान शिवांचं चित्र मनामध्ये तयार करते. छोटीशी लहान आहे बालिका, नारदाने वर्णन केलं म्हणून तिच्या मनामध्ये भगवान शिवांची मोठी सुंदर प्रीती निर्माण झाली. नारदांना मोठा धन्यवाद दिला हिमालयाने. नारदजी निघून गेले. नारदांनी सांगितलेल्या या सगळ्या चर्चेनंतर हिमालयाच्या घरी पार्वती वाढतीय. हिमालयाला स्वप्न पडतंय, महिलेला काळजी वाटतेय, महिला पुन्हा पुन्हा येऊन प्रार्थना करतीये की काहीतरी करा, आपल्या या मुलीबद्दल जे काही वर्णन नारदांनी केलेलं होतं ते ऐकून माझं मन दिवस रात्र व्यथित होत असतं, त्यामुळे काही ना काहीतरी असं करा की ही भगवान शिवांची आराधना करेल, शिव हिला पती म्हणून मिळतील, हिचं सगळं नीट होईल ना, आई ना काळजी. भगवान शिव तर आपल्या आनंदामध्ये निमग्न.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। एक ज्यू माणूस इस्रायल ह्या देशातून हिंदुस्थान हा देश पाहायला आला होता। तो पेशाने डोळ्यांचा डॉक्टर होता। हिंदुस्थान हा साधू पुरुषांचा देश आहे, इथे संत मंडळी भेटतात असं त्यांनी ऐकलं होतं। जरी तो डोळ्यांचा डॉक्टर असला तरी तो हिंदू धर्माचा अभ्यास करत होता। फिरत फिरत तो सोलापुरात आला। योगायोगाने त्याला स्वामींची कृपा प्रत्यक्ष अनुभवलेला एक युरोपियन माणूस भेटला। इस्रायली माणूस हिंदुस्थान पाहायला आला आहे आणि तो हिंदू धर्माचा अभ्यास करतो आहे हे कळल्यावर त्याने त्या ज्यू माणसाला स्वामींची संपूर्ण हकीकत सांगितली आणि स्वामींचं दर्शन घे असं आवर्जून सांगितलं। इतकंच नव्हे तर तो युरोपियन माणूस त्याला म्हणाला, मी तुझ्याबरोबर अक्कलकोटला येतो, संत पुरुष कसा असतो हे तू केवळ अभ्यासाने ठरवू नकोस, तर त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घे। स्वामी समर्थ केवळ संत नाहीत तर ते परमेश्वर आहेत। युरोपियन माणूस स्वामींविषयी एवढं भरभरून बोलतो आहे हे ऐकून तो इस्रायली डॉक्टर भारावून गेला। दोघेही अक्कलकोटला गेले। तेव्हा स्वामी गणपतराव जोशींच्या घरात बसले होते। गर्दी खूप होती। इस्रायली माणूस स्वामींसमोर आला आणि तो आश्चर्यचकित झाला। स्वामींचं तेजस्वी रूप त्याच्या डोळ्यात मावेना। तो आनंदाने नाचू लागला, कारण इतकी वर्ष जो अभ्यास चालू होता त्याचं मूर्त दर्शन त्याला स्वामींच्या ठिकाणी झालं। त्या इस्रायली माणसाला पाहिल्यावर स्वामी चटकन म्हणाले, डॉक्टर, अक्षरांवरून नजर फिरवली तर अभ्यास केल्याचं समाधान मिळतं, अनुभव ही गोष्ट वेगळी असते। स्वामी एवढंच म्हणाले तेव्हा त्या इस्रायली माणसाला धक्काच बसला। स्वामींना आपली काहीही माहिती नसताना आपण हिंदू धर्माचा अभ्यास करतो आहोत आणि संत अनुभव घ्यावा म्हणून हिंदुस्थानात आलो आहोत हे कसं कळलं? स्वामी म्हणाले, तुम्ही डोळ्यांचे डॉक्टर, परंतु दृष्टी देणं ही गोष्ट फार वेगळी। त्यासाठी भगवंतावर श्रद्धा आणि प्रेम लागतं, भगवंताशी अनुसंधान ठेवावं लागतं। इस्रायली माणूस स्वामींचं हे बोलणं ऐकून आनंदाने गदगदून गेला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। तो स्वामींना म्हणाला, समर्थ, आपण भगवंताचे पूर्णावतार आहात माझी तशी खात्री झाली आहे। मी इस्रायलला परत जाणार आहे तेव्हा मला तुमची आठवण म्हणून काहीतरी द्याल का? स्वामींनी त्याला गळ्यातला हार काढून दिला। त्या हारातली फुलं कधीच सुकली नाहीत हा अनुभव घेऊन तो इस्रायली डॉक्टर आपल्या मायदेशी परत गेला।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, श्रद्धा आणि प्रेम माणसाला भगवंताच्या जवळ नेतं। केवळ भगवंतासंबंधी वाचून माहिती मिळते, परंतु त्याचा अनुभव वाचनाने कधीच मिळत नाही। त्यासाठी अखंड नामस्मरण हे मात्र आवश्यक आहे। नामातच भगवंत भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो। भगवंत हा माणूस होऊन कधी भेटत नाही, तर संत रूपात भेटतो। संत फक्त मानवी देह धारण करतात, ते परमेश्वरच असतात ही समजूत त्यासाठी यावी लागते।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.